सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 31 ज्येष्ठ शके 1948, 21 जून 2026. पहाटेचे 5:50 झाले आहेत. आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी मृणालिनी जोशी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आरंभ करूया या सनई वादनानं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला हा राग होता ललित पंचम. श्रोतेहो, पुन्हा एकदा या सभेत सगळ्यांचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार पुणे.

0: नमस्कार पुणे।
1: मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। श्रोतेहो 5:55 मिनटं झाली आहेत। आता गीर्वाणवाणीमध्ये ऐकूया ऋग्वेदातील उषा सूत्र वेदमूर्ती प्र ना दंडगे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात।

श्रोते हो, आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, म्हणजेच मध्यमलहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवरून आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. श्रोते हो, काही क्षणातच म्हणजेच ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 378° 68 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

पंडित संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं केदार पंडित यांचं.

संत ज्ञानेश्वर यांची रचना आपण ऐकली सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: श्रोत्यांनो, प्रभात वंदन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत विनया देव यांचं चिंतन.
1: हे संपूर्ण विश्वच एक चैतन्य शक्तीचा विलास आहे हे समजण्यासाठी सर्व दर्शनांचं अध्ययन कामी येतं. भारतीय तत्वज्ञानात षट दर्शनांना महत्त्वाचं स्थान आहे. ज्याच्या योगानं यथार्थत्व पाहिले जाते म्हणजेच अनुभवले जाते ते शास्त्र म्हणजे दर्शन. पातंजल योगसूत्रांची रचना हा वैदिक वाङ्मयातला महत्त्वाचा टप्पा आहे. उत्तरमीमांसा किंवा वेदांत दर्शनात सैद्धांतिक चर्चा आहे तर योगात प्रत्यक्ष प्रयोग आहे. रोकडा अनुभव साधकाला प्राप्त करून देण्याचं त्यात सामर्थ्य आहे. भौतिक पदार्थ विज्ञानाच्या उन्नतीसाठी अणूचं प्रतिपादन करणारे वैशेषिक शास्त्र तर अचूक विचारांची सवय बुद्धीला लावून देणारं न्यायशास्त्र. वैदिक वाक्यांची सुसंगती कळण्यासाठी पूर्वमीमांसा शास्त्र उपयुक्त ठरतं. जडचेतन भेद कळण्यासाठी सांख्यशास्त्र तर त्यानुसार साधनेचा प्रत्यक्ष प्रयोग साधण्यासाठी पतंजलीचं योगशास्त्र कामी येतं. पुढे जाऊन प्रकृतीचंही पर्यवसान चैतन्यात होण्यासाठी वेदांतशास्त्र कामी येतं. आजच्या विज्ञान युगात अध्यात्म हे केवळ बौद्धिक चर्चेने स्वीकृत होणं कठीण आहे. म्हणून त्याचे सर्व प्रयोग संपूर्ण बुद्धिनिष्ठपणे ज्या ग्रंथाच्या आधारे करता येतील ती प्रयोगशाळा म्हणजेच पातंजल योगदर्शन हे अद्वैत वेदांताचे पूरक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. केवळ अद्वैत दर्शनाच्या अध्ययनानं परोक्ष शब्दज्ञान होते पण वेदांत दर्शनाचं परिशीलन आणि योगदर्शनानुसार योगांगाचं प्रत्यक्ष अनुष्ठान या दोहोंचा समन्वय साधूनच ब्रह्मविद्येची अनुभूती प्राप्त करून घेता येते. जसे रसायनशास्त्राची सूत्रे हे सिद्धांत स्वरूप अंग आणि त्याचे प्रयोगशाळेतील प्रयोग हे प्रयोगात्मक अंग या दोहोंनी रसायनशास्त्राच्या ज्ञानाचा परिपूर्ण लाभ होतो. ज्या शास्त्राच्या आधारे साधनेचे प्रयोग करून त्यांची योग्यायोग्यता पडताळून निर्णय ठरतो अशी अध्यात्मशास्त्रातील जणू प्रयोगशास्त्रवत शिस्त म्हणजे पातंजल योगसूत्र असा गौरव परमपूज्य स्वामी गोविंदगिरी करतात. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर बुद्धिवादी होते मात्र सर्व योगसूत्रे त्यांना कंठस्थ होती. अंदमान शिक्षेतही ते रोज योगसूत्रांचं आवर्तन करीत. असं म्हणतात पतंजली सूत्रानुसार रोज किमान एक तास ध्यानधारणा केल्याशिवाय त्यांनी अन्नग्रहण केले नाही. पारतंत्र्याच्या काळात अतोनात शारीरिक आणि मानसिक छळ सहन करून सुद्धा त्यांनी स्वतःच्या मनाचा समतोल ढळू दिला नाही. यामागे योगाभ्यास हे पण एक महत्त्वाचं कारण ठरतं हे आजच्या युवा पिढीनं लक्षात ठेवण्यासारखं आहे.
0: विनया देव यांचं चिंतन आपण ऐकलं आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

श्रद्धेह, आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 6:25 होतात. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रद्धेहो, या रूपरेषेनंतर लगेचच 6:30 कलकत्ता इथे माननीय पंतप्रधान

प्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित योग दिन कार्यक्रमाचं थेट वर्णन आपण ऐकू शकणार आहात. आम्ही मुंबई केंद्रावरून ते सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू, तसंच त्यानंतर प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. व नंतर बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता यामध्ये आज अध्याय पहिला आणि श्लोक 35 आपण ऐकू शकणार आहात. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित होईल सकाळी 8:30. 8:40 भावधारा, तर 9 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. सकाळी 9:30 सप्ताह विशेष चर्चा या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत 21 जून या वर्ल्ड म्युझिक डे निमित्त चर्चा. सहभाग असेल पुष्कर लेले आणि कुलदीप बर्वे यांचा. सूत्रसंचालन गौरी लागू, निर्मिती सहाय्य मोनिका मेहकरे आणि सादरकर्ता निलिमा पटवर्धन. सकाळी 10:00 काही नाट्यगीतं आणि 10:25 स्थानिक निवेदनं. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मोहनकुमार दरेकर यांचं गायन. राग असेल मिया की तोडी. 11:30 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 वनिता मंडळ, यामध्ये फोन इन सखी संदेश. विषय असेल आरोग्य योग. सूत्रसंचालन यशश्री पुणेकर आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. दुपारी 1:00 आपली आवड. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1:45 ते 3 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. दरम्यान 2:15 दोपहर समाचार व त्यानंतर 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. सायंकालीन सभेची सुरुवात 5:00 हिंदी चित्रपट संगीताने. 5:30 युववाणी हा मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:10 कार्यक्रम रूपरेषा. संध्याकाळी 6:30 ICC विमेन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड मँचेस्टर इथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन खेळ संपेपर्यंत आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. आमच्या DRM या वाहिनीवरून तसंच रेडिओ सेट्सवर. दरम्यान न्यूज ऑन AIR या ॲपवर कार्यक्रम असे. 6:30 गंमत जम्मत. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 माझं घर माझं शेत, यामध्ये सांप्रदायिक कीर्तन आपण ऐकू शकाल. 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 8:15 एक कलाकार. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 नाटकों का अखिल भारतीय कार्यक्रम. 10:00 अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभेमध्ये विद्वान बी हरिकुमार यांचं मृदंगम लवी लयविन्यासम ऐकू शकाल. तसंच त्यानंतर विद्वान आर सत्यनारायण यांचं तवील डोलू वादन आपण ऐकू शकणार आहात. श्रोतेहो, या सगळ्या कार्यक्रमांबरोबर आम्ही नेहमीच्या वेळी सगळी बातमीपत्र आणि विशेष बातमीपत्र प्रसारित आणि सहक्षेपित करणार आहोत. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही आपण ऐकली आहे.

श्रोते हो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आता काहीच वेळात म्हणजेच ठीक 6:30 कलकत्ता इथे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित योग दिन कार्यक्रमाचं थेट वर्णन आपण ऐकू शकणार आहात. आम्ही हे सहक्षेपित करत आहोत.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले,
1: योग इसी एक आयु

0: ते पुढे म्हणाले,
1: योग किसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है। भारत में हम जानते हैं और देखते आए हैं, योग मानव के जीवन का चेतना के साथ, ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है। इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है, योगा फॉर हेल्दी एजिंग। उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं। योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है।
0: निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे। जगभरात 210 अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे। यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्र यांचं लोकार्पण होणार आहे। नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या नौका लढाऊ कारवाया, जलसर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधित युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत। या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे। देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणारी नीट UG फेर परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे। याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं। ही परीक्षा 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी देत आहेत। देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। तसंच प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवले आहेत। विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत। प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे। परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती NTA दिली आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली। कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कल्लाप्पण्णा अवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातलं बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे। दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1,500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली। लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं। ही आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे। दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे। दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले। इराण आणि अमेरिकेतल्या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD Vance तर इराणचे मोहम्मद बागेर कालिबाफ सहभागी होत आहेत। दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिके

0: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. हे 3 टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता, धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रिड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण दलांसाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378 7-8 मीटर्स अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे 8:40 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. श्रोतेहो, आज जागतिक संगीत दिवस, त्यानिमित्त या संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत भावधारामध्ये.

0: आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरात, प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं, संगीताचा श्रीधर फडके यांचं. श्रोतेव, भावधारा या कार्यक्रमातली या नंतरची गीतं ऐकणार आहोत काही क्षणातच.
1: हे जीवन सुंदर आहे.
2: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
3: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
4: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
2: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: प्रभाकर सुर्वे यांचं गीत आणि श्रद्धा सावंत यांचं संगीत असलेलं हे गीत आपण ऐकलं सुरेश वाडकर यांच्या स्वरात. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: सागवानाच्या आंब्या फणसांच्या पानावर वाजणाऱ्या पावसाच्या थेंबात एक प्रकारची लय असते. खूप पाणी साचल्यावर लाल लाल गढूळ पाण्याने भरून वाहणारे ओढे म्हणजे परहे हे सुद्धा एका ठराविक सुरात गरजत रोरावत वाहतात. उन्हाळ्यात या ओढ्यांमधूनच वाडीवाडीत जाणारे रस्ते असतात. या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात. त्यावर घातलेले साकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते.
2: यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात सोमवारी 22 जूनला सायंकाळी 6:30 अवश्य ऐका चारुता प्रभुदेसाई यांचा ललित बंध आणि कविता वाचन. साहित्य सौरभ कार्यक्रमात सायंकाळी 6:30 सोमवारी 22 जूनला.

0: श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आणि श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 9:17 झाले आहेत. आता ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 1,500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमांचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण

0: निरोगी ऊर्जावान आणि सक्रिय राहू शकतो, योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो, असंही मोदी यांनी सांगितलं. दरम्यान देशभरात आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. देशातील 100 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन साजरा होत आहे. योग दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीनं 21,000 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्येही काल आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. धुळे जिल्ह्यातही कालच योग दिवसाचा कार्यक्रम साजरा झाला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला नवं बळ देणारी महत्वपूर्ण घोषणा करतानाच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कलापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातील बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कलापण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार करण्यात आला. दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 150 कोटी रुपयांचा निधी खर्चून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते काल झाला. यावेळी शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत ते बोलत होते. गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना या उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली.
1: करवीर नगर में माँ अंबाबाई के मंदिर का आज महाराष्ट्र सरकार जीर्णोद्धार और कॉरिडोर निर्माण का काम कर रही है. संपूर्ण मंदिर परिसर का आधुनिक AI सज्ज कैमरों से सुरक्षा सुनिश्चित हो रही है. हेरिटेज वॉल, लाइट एंड साउंड शो, मल्टीपर्पज हॉल, अन्न छत्र, पुलिस चौकी और हेरिटेज कोर्टयार्ड समेत ये मंदिर एक पूर्ण यात्रा धाम के रूप में 6 माह के अंदर ही परिवर्तित हो जाएगा.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहोत. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट UG 2026 फेरपरीक्षा आज होत असून याची पूर्वतयारी म्हणून NTA काल देशभरात सरावाचं आयोजन केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज नीट UG फेरपरीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. या फेरपरीक्षेसाठी नागपूरमधल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. NTA तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूरमध्येच परीक्षा केंद्र दिल्याचं NTAचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळानं आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा 5,500 विशेष SC गाड्यांचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बससेवेत शासनाच्या

0: सर्व प्रवासी सवलती असणार आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूर इथं 4 तात्पुरती बसस्थानकं उभारण्यात येणार असून पिण्याचं पाणी, शौचालयं, आरक्षण केंद्र आणि चौकशी कक्षांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं बांधकाम सुरू असताना काल मंदिरातला घुमट कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 भाविक जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्याचं काम सुरू असून मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान भाविकांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात काल बुडालेल्या 4 व्यक्तींचा शोध अद्याप सुरू असून 1 मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मासेमारी नौका आणि पोलिसांची पथकं इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण या समुद्रात काल सकाळी पोहण्यासाठी उतरले असताना त्यापैकी 5 जण वाहून गेल्याची घटना घडली. हवामान. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं. सध्या राज्यात केवळ 8 ते 9% पाणीसाठा आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबला असून नागरिकांनी पाण्याचं योग्य नियोजन करून अपव्यय टाळावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 1,500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रादेशिक बातम्या आताच आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 kHz म्हणजेच आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 9:10 आणि 15 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज 21 जून प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचा जन्मदिवस. त्यांनी मराठी चित्रपटात तर उत्तम अभिनयाने आपली छाप पाडलीच, पण त्याबरोबरच मराठी असूनही अनेक हिंदी चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाने ते चित्रपट गाजवले. तर आज मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात त्यांच्या जन्मदिनानिमित्त ऐकूया त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं.

आपली माणसं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं उषा मंगेशकर यां आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात. शांता शेळके यांनी लिहिलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी. श्रोते हो, कार्यक्रमातली यानंतरची गीतं ऐकणार आहोत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: आपले डेझर्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
0: सो गर्ल्स काय चाललंय?
2: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: उत्सर्जनामुळं या झाडाचं निसर्गातलं महत्त्व आणि त्यासंबंधी जोडली गेलेली व्रतवैकल्य. मैत्रिणींनो, आजच्या काळात वडाला प्रदक्षिणा घालणं किंवा उपास धरणं कदाचित थोडं मागं पडेलही, पण आपल्या नवऱ्याची आणि दीर्घ संसार सहजीवनाची प्रार्थना मात्र प्रत्येक स्त्री नक्कीच करेल. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे जोडी तुझी माझी. आपल्या सहजीवनाच्या आठवणी, किस्से, बिकट प्रसंग, कसोटी पाहणारे क्षण, तर काही मनमुराद हास्याचे क्षण, हे सारं आम्हाला ऐकायला आवडेल. सखी संदेश या कार्यक्रमात फोन करा. मंगळवारी अर्थात 23 जूनला सकाळी 11 वाजता. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जोडी तुझी माझी जरूर फोन करा मंगळवारी 23 जूनला सकाळी 11 वाजता.
1: नाते जुळले मनाशी मनाते.
2: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकतोय रीमा लागू यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं ऐकूया. आई शपथ या चित्रपटातलं गीत साधना सरगम यांच्या स्वरात, सौमित्र यांनी लिहिलेलं गीत संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी.

0: ते देखील ऍपने
1: फसला अनुळख्यापासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: अहो सावंत सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
4: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
3: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
4: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
3: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
4: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
3: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, आता ऐकूया एक निवेदन. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन असे जिल्हा प्रशासनाचे निर्देश याविषयी हे आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणं आता प्राधान्याचं असणार आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सगळे सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सगळ्या नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तरी या निवेदनाची सगळ्या श्रोत्यांनी नोंद घ्यावी ही विनंती. श्रोते हो, आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय. कार्यक्रमात रीमा लागू यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं आपण ऐकतोय. ऐकणार आहोत सावली या चित्रपटातलं गीत. आरती अंकलीकर टिकेकर यांचा स्वर आहे, संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: अशोकपत की यांचं संगीत असलेली ही पारंपरिक बंदिश आपण ऐकलीत आरती अंगलीकर टिकेकर यांच्या स्वरात.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत.
1: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन?
3: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
0: श्रद्धेहो, या बरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मध्यम लहरी 378° (7-8 मीटर्स) अर्थात 792 KHz वरून तसंच न्यूज ऑन या यारिया मोबाईल ॲपवरून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजलेत. आता सप्ताह विशेष चर्चा या अंतर्गत ऐकूया 21 जून या वर्ल्ड म्युझिक डे निमित्त चर्चा. सहभाग आहे डॉक्टर पुष्कर लेले आणि कुलदीप बर्वे यांचा. सूत्रसंचालन केले गौरी लागू यांनी. निर्मिती सहाय्य आहे मोनिका मेहकरे यांचं आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
4: श्रोते हो नमस्कार. सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 21 जून हा जसा योग दिवस तसाच तो वर्ल्ड म्युझिक डे पण असतो. वर्ल्ड म्युझिक डेची सुरुवात झाली 1982 साली आणि त्यानिमित्त त्या दिवशी जगभरात संगीतविषयक अनेक कार्यक्रम सादर होतात ज्याचा आस्वाद रसिकांनी घ्यावा अशी अपेक्षा असते. यानिमित्तच आजची चर्चा. या चर्चेसाठी आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर पुष्कर लेले. पुष्कर नमस्कार.
5: नमस्कार.
4: आणि कुलदीप बर्वे यांना. कुलदीप नमस्कार.
6: नमस्कार.
4: डॉक्टर पुष्कर लेले हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे ग्वाल्हेर घराण्याचे गायक आहेत. त्याच विषयातली त्यांची पदवी आहे. संगीत आस्वादनाविषयी ते कार्यशाळा घेतात. तसंच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या म्हणजेच मॉडर्न कॉलेजच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागात ते असिस्टंट प्रोफेसर

आणि विभाग प्रमुख म्हणून काम करतात आणि आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी सांगायला आवडेल की ते आकाशवाणीचे कलाकार आहेत. कुलदीप बर्वे हे स्वतः गिटारवादक आहेत, संगीतकार आहेत, लेखक आहेत आणि फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये पाश्चात्य संगीताचे शिक्षक म्हणूनही ते काम करतात. पुष्कर, आकाशवाणीच्या श्रोत्यांना नेहमीच असं म्हटलं जातं की हे कानसेन आहेत आकाशवाणीवरती वर्षानु

0: आठवणीवरती वर्षानुवर्ष संगीत ऐकून जरी संगीताची परिभाषा माहीत नसली तरी त्यांचे कान तयार झाले आहेत. संगीत रसास्वादामध्ये अशा कानसेनांचं महत्त्व तुम्ही काय सांगाल?
1: कानसेन या शब्दाविषयीच मी आधी सांगतो. बरेच लोक असं म्हणतात की मला संगीतातलं फारसं काही कळत नाही, मी फक्त कानसेन आहे. ही दोन वाक्य एकमेकांना कॉन्ट्रडिक्टरी आहेत, कारण बरेच लोकांना कानसेन या शब्दाचा अर्थच माहिती नसतो. कानसेन हा शब्द मुळामध्ये पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी हा शब्द प्रचलनात आणला. त्यांना एका व्यक्तीने विचारलं होतं की काय हो पलुस्कर, तुम्ही एवढी संगीत विद्यालयं काढलीत, कितीसे तुम्ही तानसेन निर्माण केलेत? तर तेव्हा पलुस्करांनी हसून त्यांना उत्तर दिलं होतं की तानसेन तर मला माहीत नाहीत, पण अनेक कानसेन मी तयार केलेले आहेत. तर कानसेन म्हणजे असा व्यक्ती की ज्याला संगीताची खूप चांगली जाण आहे, ज्याचे कान अत्यंत उत्तम तयार आहेत, संगीतातले जे न्युएन्सेस किंवा सटलटीज ज्याला आपण म्हणतो ते सर्व त्याला जाणवतात, त्यातले सर्व बारकावे त्याला समजतात, फक्त तो गाऊ किंवा प्रत्यक्ष वाजवू शकत नाही. म्हणजे तानसेन आणि कानसेन हे खरं तर एकाच पातळीवरचे दोन व्यक्ती आहेत. तर प्रत्यक्ष गाता वाजवता येत नाही, पण संगीत मात्र अगदी त्यातले बारकाव्यांसकट सर्व समजतं. आणि मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की तानसेनाचं पण समोर कानसेन असल्याशिवाय काही वजूद नाही आहे. कारण समोर जाणकार श्रोते जर नसले आणि तुम्ही कितीही चांगलं गायलत तरी काय उपयोग नाही, कारण त्यांना ते सर त्यातले बारकावे समजले नाहीत तर काही त्याचा उपयोग नाही. त्यामुळे आकाशवाणी गेल्या अनेक वर्ष जे लोकांवरती संगीताचे संस्कार करतायत त्यातनं ओव्हर पिरियड ऑफ टाईम कालांतराने लोकांवरती ते संस्कार होऊन ते कानसेन होण्याच्या दिशेने निश्चित लोकांना घेऊन जातात, हे अगदी निर्विवाद आहे.
0: आणि शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्या माणसाला किंवा कानसेन शास्त्रीय संगीत ऐकून जे कानसेन झाले त्यांच्यासाठी जगभरातलं संगीताचं दालन नेहमीच खुलं असतं का, काय सांगाल तुम्ही?
1: आवडीनिवडीचा आणि प्रत्येकाच्या आवाक्याचा प्रश्न आहे, पण मी नेहमी म्हणतो की अवेअरनेस ही पहिली पायरी आहे की आपण ज्या भूभागामध्ये राहतो तिथे काय काय प्रकारचं संगीत आहे. शास्त्रीय संगीत आहेच आहे, पण इतर अनेक कुठल्या प्रकारचं संगीत आहे. मग तिथे ज्याला आपण अगदी प्राथमिक अवस्थेमधलं संगीत म्हणतो, म्हणजे प्रिमिटिव्ह म्युझिक किंवा आदिम संगीत किंवा ट्रायबल म्युझिक हा त्याचा एक मोठा भाग आहे. त्याच्यानंतर लोकसंगीताची आपल्याकडे खूप मोठी परंपरा आहे.
0: धर्मसंगीताची
1: अगदी धर्मसंगीताची खूप मोठी परंपरा आहे, जसा भक्तिसंगीत हा एक मोठा भाग आहे. जनसंगीत तर आहेत आहे पॉप्युलर म्युझिक, आणि अगदी अलीकडचं मॉडर्न ज्याला फ्युजन म्युझिक किंवा कॉन्फ्लुएन्स म्युझिक आपण म्हणतो, संगम संगीत. तर हे सगळ्या साही कोटींमधनं संगीत आपल्याशी संवाद साधत असतं. तर त्या सर्व संगीत कोटींचा संगीत प्रकारांचा आपल्याला अवेअरनेस आहे का? मग तो आपल्या राज्य पातळीवर आहे का, देशपातळीवर आहे का, आणि मग पुढे जाऊन जागतिक पातळीवरती की आफ्रिकेतलं संगीत काय असतं बरं, किंवा इंडोनेशिया बाली या प्रदेशातलं साऊथ ईस्ट एशियनमधलं संगीत कसं आहे बरं, आपल्यापेक्षा ते कसं वेगळं आहे, तिथल्या संगीताच्या धारणा कशा वेगळ्या आहेत, ह्याचा अवेअरनेस तरी असावा असं मला वाटतं. की ज्याला संगीत प्रेमी स्वतःला म्हणवतं त्याच्या आवडीनिवडी असतील की मला अमुक प्रकारचं संगीत नाही आवडत किंवा अमुक प्रकारचं संगीत अधिक आवडतं, पण माहीतच नाही की जॅझ संगीतमध्ये काय काय असतं किंवा पाश्चात्य क्लासिकल म्युझिक म्हणजे काय असतं, हे ह्याचा अवेअरनेसच नाही असं असू नये असं मला वाटतं.
0: मॉडर्न कॉलेजमध्ये संगीत रसास्वादाच्या संदर्भातला कोर्स तुम्ही चालवता, तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल.
1: डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर, आणि ललित कला केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 3.5 महिन्याचा ऑनलाईन संगीत रसग्रहणाचा आम्ही कोर्स चालवतो. त्याच्यामध्ये संगीत म्हणजे काय इथपासून सुरुवात करून जागतिक संगीत म्हणजे वर्ल्ड म्युझिक कल्चर्स, त्याच्यानंतर भारतातमधले प्रांतीय संगीत काय आहेत किंवा लोकसंगीत परंपरा काय आहेत, संगीताच्या 6 कोटी ज्या मी सांगितल्या त्या कशा ऑपरेट होतात, त्याच्यानंतर मग कला संगीतामध्ये जाऊन कर्नाटिक संगीत, हिंदुस्थानी संगीत, त्याचप्रमाणे पाश्चात्य संगीत, मग त्याच्यामध्ये वेस्टर्न क्लासिकल, जॅझ, वेस्टर्न पॉप्युलर हे सगळे फॉर्म्स, त्याचप्रमाणे जनसंगीत म्हणजे लाईट म्युझिक, फिल्म म्युझिक, गझल हे सर्व फॉर्म्स, वाद्य संगीत त्याच्यामध्ये तालवाद्य, स्वरवाद्य.

0: आणि इतरही काही विषय संगीताशी संबंधित असा तो अतिशय प्रदीर्घ छान 90 तासांचा ऐवज असलेला सुंदर असा कोर्स आहे. अनेक लोकांनी त्याचा फायदा घेतला आहे.
1: लवचिकता पण फार महत्वाची ना, म्हणजे आपण जे काय ज्या पद्धतीचं संगीत ऐकतो ते समजून घेण्यासाठी एक लवचिकता फार महत्वाची, आणि शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्यामध्ये ती कमी असते का कुलदीप, काय म्हणाल तुम्ही? की आमचं तेच चांगलं, आमच्या परिघाच्या पलीकडे आम्ही काय ऐकायला जाणार नाही असा एक सूर दिसतो, त्याच्याबद्दल काय म्हणाल?
2: माझ्या अनुभवामध्ये असे लोक आलेत की जे भारतीय शास्त्रीय संगीत ऐकतात ते जनरली ऍक्च्युली बरेच त्यांचे कान एकतर तयार असतात, त्यामुळे त्यांच्यात ती लवचिकता तुम्हाला दिसून येते. की म्हणजे ते संगीत ऐकतीलच असं नाही, पण त्यांच्या ऐकण्यात जर ते आलं त्याच्यातले थोडेसे बारकावे त्यांना कळू शकतात, म्हणजे त्यांची आवड निर्माण होईल न होईल हा भाग निराळा.
0: पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की ज्यांच्याकडे ही वैचारिक लवचिकता असते ते हे करू शकतात, पण जे थोडेसे बंद विचारांचे असतात किंवा जिथे थोडासा कल्चरल ॲरोगन्स किंवा कल्चरल इग्नोरन्स असतो तिथे मग हे दालने दरवाजे बंदच ठेवतात ही लोक.
1: कुठलंही संगीत ऐकताना असं वाटतं की अरे यातल्या बारकाव्या निशी जर आपण ऐकलो तर त्याचा आनंद फार जास्त घेता येऊ शकेल, किंवा करूया राग ओळखणं असेल, त्यातली लयीची गंमत असेल किंवा ताना असेल, हे मला जेव्हा समजेल तेव्हा मला ते गाणं ऐकायला जास्त मजा येईल असं खूप वाटतं. तर हा जो संगीताचा रसास्वाद आहे हा घेणं शिकता येतं का, आणि तुम्ही काय प्रयत्न करता या संदर्भात?
0: निश्चित, म्हणजे रसास्वादाकडे जाणाऱ्या सर्व ज्या आधीच्या पायऱ्या आहेत त्या सर्व आपण घेऊ शकतो, आणि त्यातलं मी म्हणलं तसं अवेअरनेस ही पहिली पायरी. दुसरी पायरी म्हणजे अक्वेंटन्स होणं, की एखादा त्यातला आपल्याला भारतीय संगीत सपोज आपल्याला आवडलं तर त्याच्याविषयी मग अधिक थोडंसं जागरूकपणे त्याच्याकडे बघणं ही दुसरी पायरी. आणि मग पुढची पायरी जे तुम्ही म्हणताय की अंडरस्टँडिंग, की तो आता मला समजून घ्यायचं, आता मला ओळख झालेली आहे जास्ती, पण आता मला तो अधिक सखोल पद्धतीनं समजून घ्यायचा आहे. त्याचं व्याकरण थोडंफार समजून घ्यायचं आहे, त्यातल्या संज्ञा थोडंफार समजून घ्यायच्या आहेत, आणि त्यातलं सौंदर्य स्थळ सौंदर्य विचार हाही मला थोडासा समजून घ्यायचा आहे. तर इथपर्यंत निश्चित हे थोडंसं सोपं करून पण अधिक पोचेल असं सोप्या भाषेमध्ये सांगणं शक्य आहे.
1: स्वतःची स्वतः करण्यासाठी सुद्धा एक उन्नत होणं माणसाला गरजेचं आहे की मला याच्यातनं आनंद मिळतो आहे हे समजणंही खूप महत्वाचं. कुलदीप, काय सांगाल आपण या संदर्भातच म्हणते मी की जगभरामध्ये अशा पद्धतीने संगीत शिकणं किंवा त्याचा आस्वाद घ्यायला शिकणं ही प्रोसेस कशी होते, किंवा काय सांगाल त्याच्याबद्दल?
2: त्याच्यात खूप वेगवेगळे मार्ग आहेत, म्हणजे प्रत्येक जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणण्यासारखं आहे. की आधी तुमच्या कानावर कधीतरी अत्यंत प्रासंगिक ते संगीत पडतं आणि कुठेतरी ते तुमच्या अंतर्मनात राहतं आणि तुम्हाला त्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण होऊ शकते होते, आणि मग तुमची तो प्रवास तुमचा चालू होतो. कधी घरातच तुम्हाला ते मिळतं, पण बेसिकली ती एक प्रक्रिया आहे. म्हणजे ती काय एकाच पद्धतीने किंवा एकाच ठराविक पद्धतीने झाली पाहिजे असं नाही आहे ते. पण जसं पुष्कर म्हणाला तशी तिची झेप आहे की थोडीशी माहिती आहे, थोडीशी समज आहे, पण तिथपासून ते पूर्णतः आस्वाद घेऊ शकतो का एखादी व्यक्ती, त्याच्यामध्ये तुम्हाला सातत्याने त्याचा पाठपुरावा करावा लागतो, एक बैठक लागते ऐकायची. तर बरेच वेळा ऐकणं काय आहे हे आपण शिकू शकत नाही, पण त्याला पोषक एक परिस्थिती किंवा एक फ्रेमवर्क आपण त्यांना देऊ शकतो की ज्याच्यामध्ये त्यांना वाटेल की हां बसून ऐकावं एखाद्या प्रकारचं संगीत, याच्यात मजा आहे, याच्यात मला स्वतःशी कुठेतरी एक संवाद साधता येतो. या निमित्ताने
1: स्वतःशी संवाद साधता येतो असं कुलदीप आत्ता म्हणाले की संगीताचा आजच्या काळामध्ये या अर्थाने महत्व पुष्कर काय सांगाल की स्वतःशी असणं आणि शांतीचा अनुभव मिळणं की ज्याचं आपण रिलेशन आपल्या मानसिक स्वास्थ्याशी जोडू शकतो याच्याबद्दल काय बोलाल?
0: संगीताचा आपल्या मनावर शरीरावर बुद्धीवर परिणाम होतच असतो, त्याच्यावरती अनेक रिसर्च आपल्याला सापडतात जुने नवीन, त्याच्यावर संशोधन सतत चालू आहे. आणि आपल्याला स्वतःलाही अनुभव आहेच की संगीतामध्ये काहीतरी थेरोपॅटिक व्हॅल्यू निश्चित आहे, त्यामुळे संगीताचा आपल्यावरती खूप खोलवर परिणाम होत असतो. पण सर्व संगीत

0: हे शांतता निर्माण करणारच पाहिजे. अगदी आपल्या शास्त्रीय संगीतामधलंही उदाहरण तुम्ही घेतलं की अतिद्रुत लयीमधले जेव्हा काम होतं, झाल्याचं काम होतं जेव्हा वाद्यसंगीतामध्ये किंवा कंठसंगीतामध्ये, जेव्हा खूप द्रुत लयीमध्ये काही तानबाजी होते किंवा जोरकस लयकारी होते, तिथे कुठे शांतता वगैरे असते? तिथे शांतता वगैरे नसते, तिथे वेगळ्या प्रकारची मजा असते. तर संगीत हे असं असलं पाहिजे, किंवा संगीत म्हणजे हे, किंवा संगीत सर्व संगीत हे गोडच असलं पाहिजे अशी पण एक धारणा आहे की संगीत म्हणजे कानाला गोडच लागलं पाहिजे. आता तर कानाला गोड लागणं ही पण खूप संस्कृती सापेक्ष गोष्ट आहे. तर सर्व संगीत का गोड असायला पाहिजे? आमचे रानडे सर म्हणायचे की तुम्ही एखादी समोर तुमच्या थाळी आली आहे आणि आता थाळीचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा आहे आणि तुमची अशी अपेक्षा आहे की त्या थाळीतल्या प्रत्येक पदार्थ हा गोडच असला पाहिजे, तर त्या थाळीची मजा येईल का तुम्हाला? तसंच आहे की संगीत अनेक प्रकारचं असतं, अनेक भावभावना मनामध्ये निर्माण करणारं असतं. आपल्याला संगीत रडवू शकतं, हसवू शकतं, अंतर्मुख करू शकतं, नाचायला लावू शकतं. हे सर्व संगीतच आहे, त्याच्या त्याच्या रेफरन्समध्ये ते बघायला लागतं आणि त्या रेफरन्समध्ये त्याचा आनंद आपण घ्यायला पाहिजे.
1: कुलदीप, अनेक माध्यमं आपल्या भोवती आता आहेत, त्याच्यामुळे असं म्हणतो ना आपण की प्रत्येक काळाचा एक साऊंड असतो. तसं आत्ताच्या संगीताचा, म्हणजे चित्रपट संगीत असेल किंवा एकंदरच आपल्या भोवती घडणाऱ्या गोष्टींचा जो साऊंड आहे, ती आत्ताच्या जगातल्या साऊंडची व्याख्या तुम्ही काय कराल? आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड आता खूप आहे, म्हणजे काही वेळेला तंत्रज्ञान गाण्यावरती किंवा संगीतावरती कुरघोडी करताना पण आपल्याला दिसतं, त्यामुळे आत्ताचा साऊंड काय आहे, आत्ताच्या जगातला साऊंड?
2: तो एका वाक्यात सांगणं अवघड आहे, कारण का तो एका प्रकारचा अर्थातच कधीच नव्हता आणि तो आता अजूनही जास्ती विविध आणि विखंडित असा अशा स्वरूपात आहे. कारण का ज्या प्रकारे माहिती पोचतीये आणि ज्या वेगाने पोचतीये त्याचा सांगितिक त्याचं प्रतिबिंब कसं पडतं आहे आणि त्याच्यातनं काय निर्माण होत आहे हे समजून घेण्यासाठी मला वाटतं आपल्याला खूप अजून वेळ आहे. म्हणजे आपण त्या अशा प्रक्रियेतनं आता एका टप्प्यावर आहोत की आपल्याला ते सगळं म्हणजे कळतच नाहीये की कुठे कुठं काय चाललेलं आहे.
1: मी आकाशवाणीच्या संदर्भात असं म्हणू शकते की पूर्वी आमचे गायक वादक सगळे एकत्र बसूनच त्याचं ध्वनिमुद्रण होत असे. जसं ट्रॅक रेकॉर्डिंग आलं तसा तो साऊंड कानाला वेगळा ऐकू येऊ लागला. त्याच पद्धतीत आपण आता पुढे आलो तर डिजिटल रेकॉर्डिंग सुरू झालं, त्याच्यासाठीच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आल्या, त्यांनी काही साऊंडमध्ये बदल झाला का अशा अर्थी मी विचारते.
2: अगदीच, त्याच्यामध्ये जी देवाणघेवाण असते ना एकत्र वाजवण्यातनं येणारी किंवा काम करण्यातनं येणारी, ती जाते, ती लुप्त होते या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि त्याच्याने काहीतरी वेगळ्या प्रकारचं संगीत निर्माण होतं. आता त्याच्यात ते टेक्निकली आपण बोलू शकतो की काय होतं एक्झॅक्टली, पण ते वेगळं असतं हे नक्की.
1: बरोबर. पुष्कर, तुम्ही शास्त्रीय संगीताचे गायक आहात आणि समोर ऐकणारा जर सजग असेल किंवा संगीत समजणारा असेल तर कलाकाराच्या सादरीकरणामध्ये फरक पडतो का? आणि तुम्हाला किती गरजेचं वाटतं की आपल्या समोर बसलेल्या प्रेक्षकाला, श्रोत्याला आपण काय गातोय हे समजलं पाहिजे अशी गरज तुम्हाला वाटते का?
0: निश्चित परिणाम पडतो, कारण खास करून कला संगीत हे टू वे प्रोसेस आहे, एकतर्फी नाही आहे. त्यामुळे मी जे गातोय किंवा वाजवतोय ह्याचा समोरच्यांवरती काय परिणाम होत आहे आणि ते मला कसा प्रतिसाद देत आहेत ह्याच्यावरती मला अगदी पुढे ते माझी फ्रेज सुचण्याच्या प्रक्रियेपर्यंत त्याचा परिणाम होत असतो. की अपेक्षित ठिकाणी अपेक्षित दाद आली किंवा न आली, काही प्रतिसाद असतो तो अगदी उत्स्फूर्त असतो, वोकल असतो किंवा व्हिज्युअल असतो, पण काही प्रतिसाद हा अगदी नजरेमधनं होत असतो किंवा अगदी काही सटल ॲक्शन्समधनं होत असतो आणि तो कलाकार टिपत असतो.
1: संगीताचा अधिक सखोल आकलन आणि आस्वाद विकसित करण्यामध्ये जाणीवपूर्वक आणि एकाग्रतेने ऐकण्याची भूमिका किती महत्वाची आहे याच्याबद्दल काय म्हणाल?
0: अक्वेंटन्सची जी स्टेज आहे की त्याच्यामध्ये तुम्ही डेडिकेटेडली त्याच्यासाठी वेळ काढून संगीत ऐकणं गरजेचं आहे. म्हणजे आपण काहीतरी भाजी चिरतोय एकीकडे किंवा एकीकडे दुसरं काहीतरी वाचतोय किंवा अभ्यास करतोय आणि बॅकग्राऊंडमध्ये कोणीतरी गात आहेत, मोठे गायक किंवा वादक वाजवत आहेत आणि बॅकग्राऊंडमध्ये ते आपण ऐकतोय, तर अशा

0: ऐकणाला फार व्हॅल्यू नाही, पण तुम्हाला संगीताचा अधिक ते त्याच्याशी संबंध जोडून घ्यायचा असला, अधिक खोलात जायचं असेल, तर डेडिकेटेडली ते बसून तेवढंच तेवढा वेळ काढून काय जे तुम्हाला दिवसातला 20 मिनटं असतील, तास असेल, 2 तास तुमच्या शेड्यूलप्रमाणे, पण तेवढा वेळ काढून ते डेडिकेटेडली ऐकणं आणि जाणीवपूर्वक ऐकणं याच्यामध्ये खूप फरक पडतो.
1: आणि तो कलाकाराला त्याचा सन्मान देणं हा पण भाग त्याच्यात फार मला महत्त्वाचा वाटतो, की कलाकार जीव तोडून गातो आहे स्टेजवर आणि माणसं समोर मोबाईलमध्ये व्यस्त असतात, खात पीत असतात. आता हे एथिक्स पण फार महत्त्वाचं आहे. तुम्ही एखादा कार्यक्रम ऐकायला जेव्हा जाता तेव्हा हे एथिक्स सांभाळणं पण फार महत्त्वाचं. तांत्रिक ज्ञान किती आवश्यक आहे संगीताचा आस्वाद घेण्यासाठी याच्याबद्दल आपण काय म्हणाल?
2: एखाद्या स्वराचं नाव काय आहे, म्हणजे त्याला ऋषभ म्हणतात किंवा पाश्चात्य संगीतात डोरे मी फा सो असं काय, तर ते माहिती असणं गरजेचं आहे का आस्वाद घेण्यासाठी? मला असं वाटत नाही की ते आहे गरजेचं. आणि ते प्रत्येकाला रुचतंच आणि त्यांनी प्रत्येकाने ते करावंच असं नाही आहे, पण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षही करू नये आणि त्याच्यात दुसऱ्या बाजूला अडकूनही बसू नये.
1: बरोबर.
2: तर तेव्हा ते विसरता येण्याची क्षमता असायला लागते,
1: कारण आस्वाद असा काही ठरवून घेता येत नाही, म्हणजे तुम्ही ऐकता आणि समजणं उमजणं हा भाग त्याच्यामध्ये अपेक्षित आहे.
0: हो, की खूप लोकांना खरंच जेन्युइन भीती असते की आम्ही ते म्हणतात की आम्ही अनेक वर्ष ऐकतोच होत की संगीत, आम्ही काय असं काही कुठली कार्यशाळा केली नाही किंवा कोर्स केला नाही रसास्वादाचा, आम्ही ऐकतो आम्ही वर्षानुवर्ष ऐकतोय संगीत, तुम्ही आणखीन काय नवीन आम्हाला शिकवणार आहात? तर मी माझं एक वेगळ्या याच्यातलं उदाहरण देतो की आपल्याला माहिती आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये चित्रपट रसग्रहणाचा अतिशय प्रतिष्ठित असा एक कोर्स आहे. तर मी सुद्धा अनेक वर्षपूर्वी चित्रपट बघतच होतो, त्याचा आनंद घेतच होतो, पण तो कोर्स केल्यानंतर जेव्हा चित्रपटीय भाषा काय असते, लाईटिंग म्हणजे काय असतं, एडिटिंगनी काय फरक पडतो, कॅमेरा अँगलनी काय फरक पडतो, स्टोरी बोर्डनी काय फरक पडतो, हे जेव्हा मला लक्षात आलं, किंवा एक ज्याला म्हणतात मिझॉ सेन्स असं असतं की प्रत्येक फ्रेम जे आपण चित्रपटात बघत असतो, जे जे आपल्याला प्रत्येक फ्रेममध्ये दिसत असतं ते काय चुकून तिथे नसतं, ते मुद्दामहून हेतुपुरस्सर तिथे ठेवण्यात आलं असतं आणि त्या प्रत्येकाला काहीतरी अर्थ असतो. तर ही चित्रपटीय भाषा हळूहळू मला जशी समजायला लागली तेव्हा माझ्या चित्रपट बघण्याचा पातळी ही खूप वर गेली. आता त्यातली सर्व टर्मिनॉलॉजी, त्याचा इतिहास, त्याची सोशॉलॉजी हे काय मला मुखोद्गत नाही, असण्याची गरज नाही, पण त्याचा ओव्हरऑल जे जिस्ट आहे, एसेन्स आहे, हे मात्र मला त्या कोर्समधनं मिळालं. आणि मग अर्थात तुम्ही त्याच्या मागे किती लागताय, खोलात किती शिरताय, हाही एक प्रश्न आहे. तर म्हणजे दुसरं एक पॅरलल उदाहरण सोपं द्यायचं असं झालं की 2 गट आहेत, दोन्ही गट, तर किंवा आता फिफा चालू आहे तर फुटबॉलची मॅच बघतात, एका गटाला फुटबॉलबद्दल काहीही माहीत नाही, अ गटाला, आणि ब गटाला मात्र फुटबॉलचे सर्व नियम कायदे कानून काय असतात ते सर्व माहिती आहे. अर्थातच कुठल्या गटाला अधिक जास्त मजा येणार आहे? तर ब गटाला. तर अ गटाला मजा येणार नाही का? येईल, पण ती काही पातळीपर्यंत असेल. ते दुसऱ्या लोकांकडे बघून की अरे काहीतरी इथं गोल झाला बरं का, हे सगळे ओरडतात म्हणजे काहीतरी चांगलं घडलेलं आहे. तर हे सेकंड हँड
1: स्वतः समजणं नाही.
0: तर गेम आहे किंवा ते जे संगीत आहे त्याचे जर तुम्हाला बेसिक काही नियम कायदे कानून माहिती असतील तर त्याचं आनंद जो तुम्ही घेऊ शकता तो काही पटीनं असेल.
1: बरोबर. हे सगळं
0: आपण म्हणतो ना इग्नोरन्स इज ब्लिस,
1: सगळ्या कलांनाच हे लागू पडतं, त्या कलांचं शास्त्र हे माहिती असलं पाहिजे. आणि अनेकदा असं म्हटलं जातं की हे शालेय वयातच मुलांना शिकवलं गेलं पाहिजे, म्हणजे आस्वाद घेणं ही कला आहे आणि ती आस्वादनाची कला ही शिकवायला पाहिजे.
2: अजून एकच त्याच्यात एक होतं की कुठल्याही कलाकृतीचा जो व्यवहार असतो तो एकेकटा होऊ शकत नाही, दुसरा एखादा कोणीतरी प्रश्न विचारतो मग त्या अनुषंगाने एक अजून जास्ती त्याच्यावर काहीतरी बोललं जातं, मग त्याच्यातनं तुमच्या डोक्यात अजूनही काही विचार येऊ शकतात. तर बाकीच्या अनेक लोकांबरोबर संगीत ऐकणं, त्याच्याबरोबर त्याचा आस्वाद घेणं, त्यांच्याशी त्याच्याबद्दल चर्चा करणं, त्याची देवाण त्याचा व्यवहार होणं कुठल्याही प्रकारे हे खूप महत्त्वाचं आहे.
1: आणि हा व्यवहार केवळ ऐकण्याने असं नाही, पण त्याच्याबद्दलची चर्चा घडून
2: त्याच्याबद्दल व्यक्त होणं,

0: होणं,
1: ऐकण्यानंतर व्यक्त होणं, आधी ऐकणं ही पहिली पायरी आहे, पण नक्कीच व्यक्त होता येणं, आणि ते व्यक्त होताना ती भाषा जसं पुष्कर म्हणत होता ती उपयोगाला येते,
0: आणि ते शब्द माहीत असणं, व्यक्त व्हायचं असेल तर ते संगीतातले शब्दही मला माहिती असणं फार गरजेचं आहे. शास्त्रीय संगीत मला आवडते, पण माझी वयाची 40 आता उलटून गेली आहे आणि आता सुरुवात कुठे करायची असा प्रश्न पडू शकतो. तर शास्त्रीय संगीत ऐकायला सुरुवात कशाने करायची, म्हणजे कंठसंगीत आधी ऐकावं का वाद्य संगीत ऐकावं, काय सांगाल?
2: वाद्य संगीताने सुरुवात केलं तर जास्त चांगलं, कारण त्याच्यामध्ये शब्द विरहित असल्यामुळे तो एक डायमेन्शन नसतं, त्यामुळे वाद्यसंगीताने सुरू करायला हरकत नाही. पण एखाद्याला जर कंठसंगीत जास्त आवडत असेल तर त्यांनी कंठसंगीताने
0: मला शब्दांची मदत होऊ शकते ऐकताना.
2: एक्झॅक्टली,
0: काही लोकांना अर्थही भावत असतो.
2: करेक्ट, की काही लोकांना शब्दप्रिय वाटतात, तर ते माझं म्हणणं असं आहे की कुठूनही करा पण सुरुवात करा. अगदी एखादं संगीतावरचं पुस्तक घ्या, एखादं चरित्र घ्या, चित्रपट बायोग्राफीज किंवा एखाद्या संगीतकारावरती असलेली डॉक्युमेंटरीज असतात ती पहा. पुण्यासारख्या शहरामध्ये सतत काही ना काहीतरी लाईव्ह कॉन्सर्ट्स तर चालूच असतात, तर लाईव्ह कॉन्सर्ट्स अटेंड करा. तुम्हाला जर प्रत्यक्ष जाणं शक्य नसेल तर आता इंटरनेटसारखं साधन आहे, यूट्यूब आहे, तर घर बसल्या तुम्हाला ऐकता येऊ शकतं. वर्कशॉप्स असतात, म्हणजे कुठलंही दालन बंद करू नका असं माझं म्हणणं आहे, कारण कुठून काय मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्व अंगांनी तुम्हाला जे तुम्हाला शक्य आहे ते सर्व मार्ग तुम्ही अवलंबावेत असं मला वाटतं. पण स्टार्ट समवेअर,
0: जे मिळेल ते घेण्याची कुवतही आपली आपली डेव्हलप करायला हवी, आणि त्याच्यासाठी ऐकणं आणि हाच त्याचा पर्याय दिसतो आहे. कुलदीप, संगीत आणि शांतता, जगभरातली आत्ताची परिस्थिती पाहिली तर विषण्ण व्हायला होतं की इतक्या ठिकाणी युद्ध चालू असणं आणि त्याच्यातनं होणारा हिंसाचार, या सगळ्या पार्श्वभूमीवर संगीत काय करू शकतं?
1: व्यक्त होण्यासाठी ती एक भाषा आहे. दुसरे जे व्यक्त होत आहेत त्यांचे अंतरंग समजून घेण्याची ती भाषा आहे, म्हणजे ज्याला आपण एका प्रकारे एम्पथी म्हणतो इंग्लिशमध्ये, की ते संगीत काय आहे, काय म्हणू पाहतं आहे, आणि त्याच्यातनं त्या संस्कृतीमध्ये आत्ता काय घडतं आहे, त्या लोकांचे काय विचार आहेत, त्यांचे आचार आहेत, जीवनपद्धती आहे, ह्याच्याकडे आपल्याला एक वेगळीच सेन्सिटिव्हिटी म्हणा निर्माण होते संगीतातनं. सो मला असं वाटतं की संगीतामुळे तुम्ही एका वेगळ्या आपुलकीने दुसऱ्या संस्कृतीशी संबंध निर्माण होऊ शकतात संगीतामार्फत.
0: आपुलकी हा शब्द फार छान वापरला तुम्ही, की नुसतं संगीतातनं निर्माण होणार नाही, पण एकंदरच जगण्यातलीच आपुलकी वाढण्यासाठी संगीताचा फार उपयोग होऊ शकेल का काय असं वाटतं मला. पुष्कर, मगाशी तुम्ही म्हणाला तसं ऐकायला खूप उपलब्ध आहे, डिजिटल माध्यमांमुळे ती क्रांती झाली आणि जे हवं ते संगीत आपल्या एका केवळ क्लिकवरती उपलब्ध आहे, पण त्याच जोडीला आपली जास्त वेळ ऐकण्याची क्षमता कमी झाली, अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे, याच्यामध्ये शास्त्रीय संगीत कसं बसवायचं असा प्रश्न पडू शकतो
2: ना. कारण आपली जी जगण्याची पेस आहे ती पेस आणि शास्त्रीय संगीताची पेस ही तशा अर्थाने जुळणारी नाही आहे. पण म्हणूनच तुम्ही जो आधी प्रश्न विचारलात की मानसिक स्वास्थ्य आणि जे सर्व मेंटल प्रॉब्लेम्स आपल्याकडे आता वाढत चाललेत, त्याच्यावरती हा उपाय की त्याला नुसती गोळी घेणं आणि माझा प्रॉब्लेम गेला असं नाही आहे, त्याला तुम्हाला वेळ द्यावा लागतो आणि कुठेतरी तुमची विचारांची जगण्याची तेवढ्या वेळापुरती का होईना पेस तुम्हाला कमी करावीच लागते. आणि ती जितकी जसं आपण योग करतो आणि श्वासावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करतो, तर ते नुसती गोळी घेऊन होत नाही ना, किंवा एका मिनटात समाधी लावून दाखवा असं ते होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला तेवढा वेळ शांततेत पेस कमी करून आतमध्ये जाऊन अंतर्मुख होऊनच ते करावं लागतं. तसंच संगीताचं आहे की तो तेवढा वेळ तुम्ही डेडिकेटेडली काढून काय ते संगीत आपल्याशी बोलू पाहतंय, जितकं तुम्ही करू शकाल तितकं तुमच्या आयुष्यातलाच ओव्हरऑल ठहराव वाढत जाईल असं मला वाटतं.

0: ठराव फार महत्त्वाचा.
1: हो
0: जसं योग करताना ती जगण्याची रीत होणं महत्त्वाचं, तसं संगीतातला ठराव तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये पण आत्मसात करणं ही फार फायद्याची गोष्ट असं वाटतं मला. ठराव फार महत्त्वाचा. कुलदीप, मगाशी तुम्ही म्हणालात किंवा मी प्रश्न जो विचारला की जगभरातली परिस्थिती आणि त्यातनं निर्माण होणारं संगीत, आत्ताच्या काळात कुठला स्वर अधिक ऐकू येतो पाश्चात्य संगीताच्या बाबतीत, असं आपण म्हणू शकू की मी तो विरोधाचा आहे, तो विध्वंसाचा आहे का तो शांततेचा आहे?
2: उलट प्रवास कदाचित जास्त आहे की स्वतःच्याच जगामध्ये असणे, स्वतःच्याच आजूबाजूच्या रियालिटीमध्ये अस्तित्वामध्ये म्हणजे त्याच्यामध्येच असणे. जरी माहिती पोचत असली तरी ती अशा प्रकारे पोचतीये की त्याचं सपाटीकरण होऊन पोचतीये, ती त्याचंच प्रतिबिंब तुम्हाला संगीतात दिसतं. म्हणजे एका अर्थी मी ते थोडंसं सेल्फ इंडल्जंट म्हणेन की
0: तेवढंच व्यक्त व्हायचं,
2: तेवढंच व्यक्त व्हायचंय, तेवढ्या पुरतंच व्यक्त व्हायचंय अशा अर्थी. प्रवास म्हणून काही होईल की नाही, म्हणजे समज एखादा शास्त्रीय कलाकार असेल तर त्याला सातत्याने वर्षोनवर्ष ऐकणारे लोक आता पुढे होणार आहेत की नाही, की त्या कलाकाराचा प्रवास काय होता, बाबा 10 वर्षापूर्वी काय करत होती ती व्यक्ती आणि आता काय करते,
0: ती टिकणार
2: आहे का 10 वर्षांनी, शेल्फ लाईफ हा जो प्रकार आता निर्माण झाला ना, की म्हणजे आधीही होता तो, पण जेव्हापासून संगीत रेकॉर्ड झालंय तेव्हापासून तो आहेच, म्हणजे पण आता त्याचा कालखंड इतका म्हणजे सेकंदापर्यंत येऊन पोचल्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेत.
0: खरंय, आपण संगीत आस्वादा अंतिम गंतव्य नसून एक अखंड प्रवास आहे असं जर मानलं तर याच्याबद्दल काय थोडा अर्थ याचा कसा उलगडून सांगाल?
1: ही खरं सांगायचं तर कधीच न संपणारी प्रक्रिया आहे. की मला असं वाटत नाही की कुठला चित्रकार असं म्हणत असेल की मला चित्रकला ही संपूर्ण कळली, किंवा कुठला संगीतकार असं म्हणत असेल की जे काय संगीतातलं समजायचं होतं ते मला सगळं समजलं, किंवा मी सर्व संगीतातलं जे काय करायचं ते करू शकलो, असं कुठलाच संगीतकार जगातला म्हणू शकत नाही. कारण कुठलीही कला ही कुठल्याही कलाकारापेक्षा मोठी असते. त्यामुळे संगीत हा विषय आपण घेतला तर संगीत हा इतकं महाप्रचंड मोठा विषय आहे की त्याच्यातल्या सर्व गोष्टी आपण एका आयुष्यामध्ये तर समजूच शकत नाही. एका संस्कृतीतलं संगीत जरी बघितलं, पण नुसतं भारतीय संगीत घेतलं तरी भारतीय संगीतातलं सर्व गोष्टी किंवा सर्व भारतीय संगीत मी ऐकू सुद्धा शकलो एका जन्मात असं पण होईल का नाही माहिती नाही. त्यामुळे हा फुल स्टॉप नाहीच आहे कुठे, कॉमा आहेत, पॉझेस आहेत, आणि कुठलं डेस्टिनेशन नाहीच आहे. हा जो प्रवास आहे त्या प्रवासाचाच आपल्याला आनंद घ्यायचा आहे की म्हणजे हा सेन्स ऑफ ज्याला आपण सेन्स ऑफ वंडर म्हणतो ना, की अरे हे मला माहितीच नव्हतं किंवा हे अमुक प्रकारचं संगीत मी कधी ऐकलेलंच नव्हतं. मेंटली तुम्ही त्याला ओपन असणं हीच किती मजेची प्रक्रिया आहे आणि हीच किती आनंददायी प्रक्रिया आहे.
0: कुठलीच झापडं न लावता केवळ आनंदासाठी संगीत ऐकत राहणं आणि त्याचा आस्वाद घेत राहणं हेच खरं. आज वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्ताने तुम्ही दोघंही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि काही वेगवेगळ्या विषयांबद्दल आपण बोललो. तुम्हा दोघांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
3: सप्ताह विशेष चर्चा या अंतर्गत आज आपण ऐकली 21 जून या वर्ल्ड म्युझिक डे निमित्त चर्चा. सहभाग होता डॉक्टर पुष्कर लेले आणि कुलदीप बर्वे यांचा. सूत्रसंचालन केलं होतं गौरी लागू यांनी. निर्मिती सहाय्य होतं मोनिका मेहकर यांचं आणि सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकलात.

श्रोते हो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 10:01 झालंय. आता ऐकणार आहोत काही नाट्यगीतं.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकल्यात प्रसाद सावकार यांच्या स्वरातलं हे पद. गीता गाती ज्ञानेश्वर या नाटकातलं हे पद लिहिलं होतं संत मुक्ताबाई यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
4: बिल भरायच्या आधी तरी येईल ना?
3: सगळं काय चाललंय?
4: बिल बनतंय.
3: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
5: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
6: श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1705.

0: सहा या क्रमांकावर. हॅलो, आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक. पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: उदयराज गोडबोले यांच्या स्वरात प्रीतिसंगम या नाटकातलं पद आपण ऐकलं. प्र के अत्रे प्रल्हाद केशव अत्रे यांचं हे गीताला संगीत होतं वसंत देसाई यांनी यांचं. श्रोते हो, नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातली या नंतरची नाट्यपदं काही क्षणातच.
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: डिअर लिस्नर्स ऑफ आकाशवाणी पुणे, वी हॅव अन इंटरेस्टिंग प्रोग्राम. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival, this is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg

0: ते देखील आपने
1: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: श्रोते हो पुणे आकाशवाणी केंद्रावर रोज सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम बाळेम जोगळेकर अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळेम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
4: अहो सावंत सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
4: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुटा आणि देहू. कॉल 8 9 2 9 3 0 4 1 4 2.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोड पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: उज्ज्वल असा भविष्यकाळ घडवण्यासाठी वर्तमानात जसे कष्ट केले पाहिजेत, तसंच काय घडलंय, आपली परंपरा काय, आपण कोठून आलो, हेही अभ्यासणं फार महत्वाचं.
1: राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास.
0: इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्याविषयी डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण जरूर ऐका. 24 जूनच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: रामदास कामत यांच्या स्वरात हे बंध रेशमांचे या नाटकातलं पद आपण ऐकलं. शांता शेळके यांनी लिहिलेलं हे पद संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत.
1: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन.
4: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
5: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
6: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
7: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
8: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

जय जय गौरी शंकर या नाटकातलं पद आपण ऐकलं भालचंद्र पेंढारकर, पंडित राम मराठे आणि प्रसाद सावकार यांच्या स्वरात. विद्याधर गोखले यांचं पद संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी. श्रोतेहो, आणि या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 kHz-वरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे. श्रोतेहो, सकाळचे 10:26 झाली आहेत. ऐकणार आहोत काही स्थानिक निवेदनं. हे निवेदन आहे विभागीय कृषी संशोधन केंद्र यांच्याकडून. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे इथे फळझाडांची कलम व रोपं विक्री सुरू आहे. याविषयीचं हे निवेदन आहे विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे येथील राष्ट्रीय बागवानी बोर्ड भारत सरकारप्रमाणे रोपवाटिकेमध्ये विविध फळझाडांची कलम आणि रोपं विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू, चिक्कू, सीताफळ, अंजीर, लिंबू आणि नारळ या फळपिकांच्या विविध वाणांचा समावेश आहे. रोपं विक्री सकाळी 9:30 ते 5:00 वाजेपर्यंत, शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या वगळून सुरू असून शेतकरी, बागायतदार तसेच इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक डॉ. दत्तात्रय लाड यांनी केलं आहे. तरी ज्यांना इच्छा असेल त्यांनी जरूर लाभ घ्यावा.

श्रोतेहो, आता ऐकूया काही हरवलेल्या व्यक्तींविषयीची निवेदनं. नवनाथ अनंता जाधव, वय वर्ष 55, हे दिनांक 2 जून 2026 रोजी दुपारी 1:30 सुमारास हनुमाननगर पौड रोड कोथरूड पुणे इथल्या आपल्या राहत्या घरातून पुणे स्टेशनला लोकलने गावाला जातो असं सांगून निघून गेले. ते अद्यापपर्यंत गावीही पोचले नाहीत आणि पुन्हा घरीही आले नाही आहेत. त्यांचं वर्णन असं. नवनाथ अनंता जाधव, वय 55 वर्ष, रंग गोरा, उंची अंदाजे 5 फूट, बांधा सडपातळ, नाक सरळ, चेहरा उभट, डोक्याचे केस काळे पांढरे, ते आडवा भांग पाडतात. त्यांच्या डोक्यावर गांधी टोपी असते. त्यांची मिशी पांढरी जाडसर अशी वाढलेली आहे. त्यांनी पांढऱ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट आणि त्यावर निळ्या रंगाच्या रेषा असलेल्या आणि काळ्या रंगाची पॅन्ट असा पेहराव केला होता. तसंच त्यांच्या पायात चप्पल होती. ते मराठी भाषा बोलू शकतात. तरी कुणाला आढळल्यास कोथरूड पोलीस स्टेशन पुणे शहर इथे संपर्क साधावा. राजेंद्र रामचंद्र बोगडे, वय 71 वर्ष, हे दिनांक 5 जून 2026 रोजी सकाळी 9:00 सुमारास जेवणासाठी पैसे आणण्यास जातो असं सांगून त्यांच्या गणेशपेठेतल्या राहत्या घरातून निघून गेले आहेत. ते अद्यापपर्यंत घरी परतलेले नाहीत. त्यांचं वर्णन असं. राजेंद्र रामचंद्र बोराडे, वय 71 वर्ष, चेहरा गोल, त्यांनी दाढीमिशी राखलेली आहे, डोक्याचे केस काळे पांढरे. त्यांनी चॉकलेटी रंगाची पॅन्ट आणि काळ्या रंगाचं जॅकेट असा पेहराव केला होता. त्यांच्या डाव्या हातामध्ये घड्याळ घातलं होतं. तसंच पायामध्ये निळ्या रंगाचे बूट घातलेले होते. तरी अशा वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास खडक पोलीस स्टेशन पुणे इथे संपर्क साधावा. श्रोतेहो, ही होती काही हरवलेल्या व्यक्तींविषयीची निवेदनं. स्थानिक निवेदनं अंतर्गत आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.

आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 10:31 आणि 20 seconds झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हीर रांझा या चित्रपटातलं कैफी आझमी यांचं गीत, ज्याला संगीत आहे मदन मोहन यांचं आणि गायलं आहे लता मंगेशकर यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्यासहित मोहम्मद रफी यांचा स्वर, मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे आर डी बर्मन यांनी आणि चित्रपट कारवा.

0: श्रोते हो, यानंतरची गीतं एका जाहिरात प्रसारणानंतर.
1: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसनमुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंदर्भातील हे निवेदन आपण ऐकलं. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता समाधी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांचं हे संगीत आणि संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

0: श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.
1: श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंदर्भातील हे निवेदन आपण ऐकलं. आता पुन्हा वळूया हिंदी चित्रपट संगीताकडे. कार्यक्रमात आता मंचली या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांची गीतरचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आणि गायलं आहे लता मंगेशकर यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी आ गले लगजा या चित्रपटासाठी साहिर लुधियानवी यांची ही गीतरचना, आर डी बर्मन यांचं संगीत आणि आवाज आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा.

आणि श्रोते हो, हे गीत ऐकत ऐकतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत आणि पुन्हा भेटूच. नमस्कार. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र.

श्रोते हो, सकाळचे 11 वाजत आहेत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित मोहन कुमार दरेकर यांनी गायलेला राग मियाकी तोडी. ऐकूयात शास्त्रीय गायन.

श्रोते हो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित मोहन कुमार दरेकर यांचं शास्त्रीय गायन ऐकलं, राग होता मिया की तोडी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 11:30 आणि 22 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो, आज जागतिक पितृदिवस. त्यानिमित्तानं कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बोलकी बाहुली या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत, ज्याला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो, आता ऋषी राज यांचा संगीत साज असलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत, उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांचा युगुलस्वर चित्रपट आहे बन्या बापू.

श्रोते हो, थोडंसं इकडं लक्ष द्या. एक विशेष निवेदन. पुणे जिल्ह्यात पाण्याच्या नियोजनासंदर्भातलं जिल्हा प्रशासनाचे निर्देश याविषयी हे निवेदन आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आता प्राधान्याचे आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. श्रोतेहो, हे होतं एक निवेदन. आता पुन्हा वळूया गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातील गीतांकडे. कार्यक्रमात यानंतर संसार या चित्रपटात जगदीश खेबुडकर यांचं गीत, हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: सागवानाच्या आंब्या फणसांच्या पानावर वाजणाऱ्या पावसाच्या थेंबात एक प्रकारची लय असते. खूप पाणी साचल्यावर लाल लाल गढूळ पाण्याने भरून वाहणारे ओढे म्हणजे परहे हे सुद्धा एका ठराविक सुरात गरजत रोरावत वाहतात. उन्हाळ्यात या ओढ्यांमधूनच वाडीवाडीत जाणारे रस्ते असतात. त्या या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात. त्यावर घातलेले साकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते.
1: यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात सोमवारी 22 जून ला सायंकाळी 6:30 अवश्य ऐका चारुता प्रभुदेसाई यांचा ललित बंध आणि कविता वाचन. साहित्य सौरभ कार्यक्रमात सायंकाळी 6:30 सोमवारी 22 जून ला.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत आहे राम कदम यांचं आणि चित्रपट 16 वरची पोळी.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: जीवन सुंदर आहे.
4: श्रोते हो, आमच्या एका कार्यक्रमासंदर्भातलं हे निवेदन आपण ऐकलं. आता पुन्हा वळूया गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातल्या गीतांकडे. कार्यक्रमात आता जावयाची जात या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि उषा रेगे यांच्या स्वरात जगदीश खेबुळकर यांचं गीत, ज्याला संगीत दिलंय प्रभाकर जोग यांनी.

श्रोते हो, हे होतं भिंगरी या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतकार होते जगदीश खेबुडकर आणि संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोते हो, दुपारचे 12 वाजलेत. वनिता मंडळ या कार्यक्रमात आता फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत. विषय आहे आरोग्य योग. सूत्रसंचालन यशश्री पुणेकर यांचं आणि सादरकर्त्या आहेत नीलिमा पटवर्धन.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे रविवार. आज आपल्या सख्यांशी बोलण्याचा, गप्पा मारण्याचा दिवस. आजचा विषय आपण दिला आहे आरोग्य योग. मैत्रिणींनो, घरदार सांभाळताना, सगळ्यांची काळजी घेताना आपण आपल्याही आरोग्याची काळजी घ्यायला हवी. आणि यासाठी आपण कधी योगासनं करतो, कधी पळायला जातो, कधी स्विमिंगला जातो, तर कधी हास्यक्लबमध्ये जातो. 21 जून जागतिक योग दिवस. या योग दिनाच्या अनुषंगाने आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतो हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या मैत्रिणींकडून. मग बघूया पहिला फोन कोणाचा येतोय.
1: सखी संदेश.

0: हॅलो,
1: नमस्कार.
0: डॉक्टर सरला जोशी बोलते.
1: हां, स्वागत आहे तुमचं.
0: आपचा विषय आरोग्य योग.
1: हो.
0: आरोग्याच्या बाबतीत मला म्हणजे मुख्य गोष्ट अशी सांगायची की स्त्रियांच्या बाबतीत
1: हां.
0: स्त्रियांना म्हणजे बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या असल्यामुळे फार त्या कमी लक्ष देतात स्वतःच्या तब्येतीकडे,
1: हां.
0: आणि त्यामुळे त्यांचं म्हणजे कधी कधी आजार असे शरीरात मुरत राहतात आणि मग एकदम विकोपाला जाण्याची शक्यता असते.
1: हो.
0: आणि त्यातून सर्व्हिस वगैरे असेल तर डबल ड्युटी म्हणतात ना, घरी दारी तसं असल्यामुळे. तर मी स्वतः सुद्धा 36 वर्ष नोकरी केलेली आहे, पण नोकरीच्या काळात जरी जमलं नाही तेव्हा तारुण्यात एवढं काही जाणवत नाही. पण नोकरी पूर्ण झाल्यावर, सेवानिवृत्त झाल्याबरोबर पहिल्यांदा मी ठरवलं की आपण आता आपल्या आरोग्याकडे पहिल्यांदा लक्ष द्यायचं, म्हणजे त्याला प्राधान्य द्यायचं आणि मग बाकीच्या गोष्टी करायच्या. तर मी पहिल्यांदा रिटायर झाले तेव्हा मी उरळी कांचन येथे निसर्ग उपचार केंद्रात जाऊन 10 दिवस राहिले, आणि तिथली दिनचर्या काय आहे ती सगळी शिकून घेतली, पाहून घेतली, अनुभवून घेतली, आणि मग घरी येऊन सर्वसाधारणपणे म्हणजे आपल्याला ती जितकी पाळता येईल तितकी पाळण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि आपल्या लहानपणापासून एक मनावरती बिंबवलेलं असतं की लवकर निजे लवकर उठे, या आरोग्य संपत्ती ज्ञान भेटे किंवा मिळे. तर शक्यतो म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यातनं संस्कारातनं मी गेलेली असल्यामुळे मी या सर्व गोष्टी पाळते. शक्यतो 6च्या पेक्षा जास्त उशिरापर्यंत मी कधी झोपत नाही, म्हणजे अगदी तब्येतच बरी नसेल तर तो भाग वेगळा आहे, पण क्वचितच कधीतरी मला जसं आठवत आहे तसं की कधीही म्हणजे उशिरा उठलेली नाही कुठल्याही कारणासाठी, किंवा आंघोळ सुद्धा केली नाही आता एकही दिवस मला जेव्हापासून आठवते तेव्हापासून केलेला नाही. तर निसर्गोपचार केंद्रात आपल्याला शिकवतात की आपली जी पंचमहाभूत जी आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, याच्यापासून आपलं शरीर बनलेलं आहे. तर त्यांच्याशी आपण जितके संपर्कात राहू तितकं आपलं आरोग्य चांगलं राहतं.
1: बरोबर.
0: तर त्या दृष्टीने म्हणजे घरात सुद्धा चपला वापरणं हे खरं आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे बरं का. आता ज्यांना वापरायच्या हायफाय सोसायटी जरूर वापरू दे, माझं काही म्हणणं नाही, माझ्या स्वतःपुरतं मी सांगते की मातीशीचा जर संबंध आपला येतच नाही, पण घरात सुद्धा चप्पल जर आपण वापरली तर भूमीशी सुद्धा आपला संबंध तुटून जातो.
1: खरं.
0: आणि दार खिडक्या इतके बंधन पॅक प्रत्येकाच्या असतात की सूर्याचं दर्शन होणं ही सुद्धा गोष्ट खूप दुरापास्त झालेली आहे.

0: आणि मग ते सूर्यकिरण अंगावर घेण्यावर जीवनसत्वासाठी वगैरे नाही का, त्या गोष्टी तर खूपच अवघड आहेत. तर दुसरी गोष्ट मी अशी पाळते की किमान 3 ते 4 फरलांग रोज चालायचं. चालायचंच म्हणजे कोणत्याही कारणासाठी असो पण जायचंच रोज, बाहेर टाळायचं नाही शक्यतो. की मग घरातल्या घरातच चालतंय वगैरे असे एक्सक्यूज स्वतःसाठी घ्यायचे नाही. आणि पूर्वी मला आठवतंय की 1-20 वर्षापूर्वीचा काळ तेव्हा अयंगार म्हणून एक योगासनातले अतिशय उत्तम असे गुरु होते, तर त्यांच्याकडनं मी योगासनं शिकलेली आहे. शरीराच्या काही डिफॉर्मेटीज किंवा मर्यादा असल्यामुळे मी काही ठराविक आसनं करते पण म्हणजे रोज, आणि लोम विलोम आणि भस्रिका वगैरे या गोष्टी ज्या शिकलेल्या आहेत त्या श्वसनाच्या संदर्भातल्या, दीर्घ श्वसन, त्यांचं लोम अनुलोम त्याच्यातले जे आहेत त्या गोष्टी काही, तर ते 10 मिनिटं तरी मी ती स्वतःसाठी देते रोज.
1: छान आरोग्यदायी सवयी आहे तुमच्या आणि छान आरोग्य योग तुम्ही पाळता आहात. तुमच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देऊन आपण आता थांबूया.
0: हो चालेल चालेल.
1: नमस्कार.
0: चालेल, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हा, मी सुप्रिया लगड विजयवाडी वरून बोलते मॅडम.
0: हा हा, बोला
1: मॅडम. आपलं नाव कळेल?
0: माझं नाव यशश्री पुणेकर.
1: हो का मॅडम? मी आहे आता 76 वर्षांची.
0: बर.
1: आणि मग मी सकाळी दररोज 5 वाजता डेली उठते सकाळी.
0: हा हा.
1: अर्धा तास मी योगा करते.
0: वा.
1: आणि मग छान तयार होऊन वॉकला निघते. 6 ते 7 मी 1 तास वॉक करून येते. याच्यामध्ये कधी म्हणजे कधीच बिघाड होत नाही या माझ्या रुटीन लाईफ मध्ये. कारण का माझे वडील होते ते व्यायामाला फार महत्व द्यायचे. ज्या दिवशी व्यायाम नाही त्या घरात आमच्या घरात लगेच फडा जंगी व्हायची. वडिलांना बिलकुल आवडायचं नाही. म्हणून आम्ही साहीच्या साही भावंड व्यायामाला फार महत्व देतो.
0: बर.
1: आता माझ्या 3 बहिणी 80-80 वर्षाच्या होऊन वारल्या, पण तिहीच्या तुम्ही शेवटपर्यंत एक्झरसाइज करायचं. मग माझी पण अजून तिकडेच वाटचाल चालू आहे.
0: हो. नाही, तब्येत आपली छान राहणं अतिशय महत्वाचं आहे, विशेषत वृद्धापकाळी. म्हणजे दुसऱ्या कोणावर अवलंबून आपल्याला राहायला नको, यासाठी आपली तब्येत आपण सांभाळणं गरजेचं आहे, नाही का?
1: हो. आणि मॅडम, मी अजून पर्वती चढायला जाते वर्षातून 4 वेळा.
0: अरे बापरे, छान.
1: आणि बरोबर 10 मिनिटात नॉन स्टॉप मी चढते आणि नॉन स्टॉप मी उतरते.
0: वा वा वा, कौतुकच आहे.
1: कारण की पण मला मॅडम असं काही दुसरा काही शारीरिक आजारच नाहीये ना, त्यामुळे मग मी सगळं करू शकते अजून.
0: नाही आणि शारीरिक आजार नाहीये याला कारणच तुम्ही पहिल्यापासून व्यायाम केलेला आहे.
1: हो,
0: योगासनं केलेली.
1: वडिलांनी आम्हाला तो धडा घालून दिला, तर आम्ही अजून तो गिरवतोय.
0: वा वा, छान छान छान.
1: आणि त्यामुळे मी दिवसभर मॅडम फ्रेश राहते. फक्त एकच माझा प्रॉब्लेम आहे की मला ती झोप येत नाही, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते. मग मी दिवसभर वाचन, टीव्ही, रेडिओ याच्यामध्ये वेळ घालवते. म्हणजे मी स्वतःला व्यस्त ठेवते दिवसभर.
0: खरं.
1: त्यामुळे काय होतं, माझे वाईट विचार वगैरे ह्याला माझ्यामध्ये सारा नाहीये बिलकुल. मी लोकांकडून अपेक्षा करत नाही की मला कोणी जपावं म्हणून, माझीच मी स्वतः चांगली राहते.
0: म्हणजे शारीरिक आरोग्य तर तुम्ही जपता की मानसिक आरोग्यही तुम्ही जपता.
1: हो हो हो, हे ह्याला मी जास्त महत्व देते.
0: वा वा वा, छान. तुम्हाला भरपूर आयुरारोग्य लाभो, हीच सदिच्छा
1: मॅडम.
0: धन्यवाद.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: हां, सखी संदेश कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हां नमस्कार, मी मुद्दे विहार बोलते कोथरूडहून. आपण कोण बोलताय?
0: मी यशश्री पुणेकर बोलते.
1: आजचा विषय काय? योग दिवस काहीतरी आहे ना? योग,
0: हां, आरोग्य योग.
1: 21/6 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने तुम्ही हा सखी संदेश मध्ये हा विषय निवडलात. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. पहिल्यांदा
0: हो
1: काय आहे, गृहिणी आपल्या संसाराचं गाडावरताना सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडतच असतात. जसं की ज्येष्ठांची काळजी, आल्या गेल्यांचं आदरातिथ्य, मुलांची काळजी, अभ्यासाचा हे, या सगळ्या गोष्टी करतात. पण या सगळ्या पार पाडताना स्वतःच्या आरोग्याकडे मात्र थोडस दुर्लक्ष करतात.
0: खरं
1: तर आता त्याच्यात बदलही व्हायला लागलाय. शहरी भागामध्ये पुष्कळशा गृहिणी आपल्या सजग झाल्यात. ग्रामीण भागात अजून याचं प्रमाण थोडस कमी आहे. त्यांच्याकडून मला महत्व दिलं गेलं पाहिजे हे निश्चित आहे. माझ्याबद्दल म्हणायचं असेल तर मी आठवड्यातनं 3 दिवस योगा करते, सकाळी 45 मिनिटं, आणि उरलेले 3 दिवस मी हास्य क्लबला जाते. आणि माझा क्लास आहे हा योगाचा प्रायव्हेट आहे, त्यामुळे त्या मॅडमच्याकडे, मी तशी सिनियर सिटीजन आहे पण त्यांच्याकडे आहे तर सगळ्यात तरुण वर्ग आहे. पण मी आता 5-6 वर्ष करत असल्यामुळे मला आता ती तसं थोडंफार अंगवळणी पडलंय त्यांचं सगळं. आणि त्याच्यामध्ये मग मी योग करत असताना मी हे करते, प्राणायाम, कपालभाती, भ्रामरी, सूर्यनमस्कार, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे मी करते. तर आणखीन तसंच हास्य क्लबला जाते, तिथं पण बहुतांशी 80-85 पर्यंतचे वयाचे सगळे लोक आहेत. त्यामुळे तिथं उद्देश फक्त काय असतो की सर्व शरीराची हालचाल व्यवस्थित व्हावी, पाय हात पाय पुढे मागे कामुबळ न करणं, असे सगळे म्हणजे फिजिकल ट्रेनिंग फार म्हणजे हेक्टिक नसतं, पण सगळ्या शरीराची अवयवाची हालचाल होईल इतपत तिथले सगळे व्यायाम आमच्याकडे असतात. तर ह्या सगळ्यामुळे कसं होतं, आपल्याला मन प्रसन्न राहतं, आपलं आपल्या शरीरातल्या सर्व अवयवांची कामं व्यवस्थित होतात. जसं की उत्सर्जन क्रिया, पचन क्रिया, रक्ताभिसरण, योग केल्यानं शरीर पण चपळ बनतं, प्रसन्न बनतं आपल्याला. आणि या ठिकाणी जिथं मी हास्य क्लबला जाते, बहुतेक ठिकाणी मी घरातली छोटी मोठी कामं असतील तर तिकडेही मी पायीच जाते, आणि ह्या ठिकाणी सुद्धा मी पायीच जाते हास्य क्लबला सुद्धा. तर त्याच्यामुळे म्हणजे चालण्याचाही व्यायाम होतो, आणि ह्या सगळ्या लोकांना भेटून सुखदुःखाच्या गोष्टी होतात, त्याच्यामुळे

0: आम्ही बरं वाटतं सगळं हे केल्यामुळे.
1: आणि बघा तुम्ही योगासनाला जाता तिथे तरुण लोकांच्या सहवासात असता आणि हास्य क्लबला जाता तिथे तुमच्या समवयस्कांच्या सहवासात असता, म्हणजे दोन्हीचा सहवास तुम्हाला मिळतो आणि दोन्हीच्या सुखदुःखांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता.
0: तिथे मोठे तरुण वर्ग असल्यामुळे त्यांना फोकस जास्त असतो त्यांच्याकडनं, परंतु मला आता सवय झाली आणि शरीर पण तसं करत असल्यामुळे एवढं काही त्यांच्याबरोबर करायला मला जे अवघड असतं ते मी सोडते ना असं नाही, पण जे उपचार रोज केल्यामुळे मनाला कसं वाटतं, शरीर हलकं फुलकं चपळ बनतं, काही कुठं दुखण्या फुकण्याचं काही हे नसतं तर. आणि बहुतेक मी पायी सगळीकडे जात असल्यामुळे माझा त्यातनं पायी चालण्याचाही व्यायाम होतो. आता मी माझ्या व्यायाम करते सगळा दिवसभराचा.
1: छान छान छान,
0: नमस्कार, धन्यवाद तुम्हाला पण सांग. तुम्ही लोक सगळे फार छान बोलत असता, मनाला खूप बरं वाटतं तुमचे.
1: थँक्यू थँक्यू.
0: आता तुम्ही सांगले आकाशवाणीची मी खूपच म्हणजे हे आहे माझ्याकडे, मी टीव्ही तसा लावतच नाही, फक्त बातम्यांपुरता लावते, बाकी कुठल्या मालिका बघत नाही काय नाही, पण मी आकाशवाणी मात्र मला ऐकायचं. जर एखादा कार्यक्रम चुकला तर कुठला तरी घरातली व्यक्तीला आपण जसं मिस करतो तसं वाटतं की अरे चार आपण कार्यक्रम ऐकला नाही. सवय झाली आता तुमची, काय म्हटलं की पहिलं लाईटचं बटन दाबलं की पहिलं रेडिओचं बटन दाबायचं.
1: बरोबर, रेडिओ आपला घरातला सदस्यच आहे.
0: त्यामुळं सगळं खूप बरं वाटतं, शांत वाटतं आणि बघण्यात नाही ते ऐकता ऐकता कामं पण होऊन जातात अशा बऱ्याच गोष्टी होत असतात. तुम्हालाही धन्यवाद सगळ्यांना, तुम्ही हा विषय निवडलात सगळे लोक आकाशवाणीला, धन्यवाद खूप खूप.
1: असेच तुम्ही आरोग्य आपलं सांभाळत राहा, तुम्हाला भरपूर आयुरारोग्य लाभ हो ही सदिच्छा. फोन केलात, धन्यवाद.

0: नमस्कार. मी संध्या घोष बोलते.
1: आसनाबद्दल
0: बोलायचं मला. मी 20 वर्षापासून योगासन करते. हलासन, सर्वांगासन, भुजंगासन, मंडुकासन हे सगळं करते. आता मी 75 वर्षाची आहे. माझ्या 5 वर्षापासून मी म्हणजे करत नाहीये, फक्त प्राणायाम करते, अनुलोम विलोम आणि कपालभाती हे करते. विलोम आणि हलके हलके हातापायाचे बसल्या बसल्या करते. प्राणायामनी मला एनर्जी खूप मिळते, रक्तप्रवाह पण सुधारतो, सर्क्युलेशन चांगलं होतं त्याच्यानी. आणि त्याच्यामुळे माझ्या डोळ्यांवर परिणाम झाला तर तो बरा झाला. ते पण करते. ते सांगायचं होतं मला म्हणून म्हटलं. ते योगासन आणि इतर फायदे होतात ना, मला काय सांगू.
1: फोन केला, धन्यवाद.

0: सोनं वगैरे करता याच्याबद्दल बोलायचं होतं ना.
1: हो हो.
0: तर मी स्वणीचे बरेच कार्यक्रम ऐकते, म्हणजे सकाळपासून छान भक्ती संगीत किंवा इतरही काही माहितीचे कार्यक्रम असतात, गदिमाची जुनी गाणी किंवा लाखात अशी लेखणी, अतिशय सुंदर कार्यक्रम असतात तुमचे.
1: धन्यवाद.
0: छान वाटतं मला ऐकायला.
1: आरोग्याची काळजी कशी घेता?
0: हो, आरोग्याची काळजी म्हणजे रोज सकाळी व्यायाम करते मी 7:30 ते 8:15 आणि नंतर पुढे मग काही टाळ्यांचे व्यायाम आणखी श्वासाचे व्यायाम वगैरे, तर त्याच्यामुळे दिवसभर उत्साह चांगला राहतो. आणि आता असं झालंय की घरातल्या घरात सुद्धा म्हणजे ऑनलाईन आपण करू शकतो, बाहेर कुठे जायला जमलं नाही तर ते चांगलं सोयीचं झालंय आता बरंच
1: खरं.
0: आणि त्यामुळे नियमित व्यायाम होतो आणि थोडस मग जरी चाललं तरी म्हणजे सगळ्या प्रकारचा व्यायाम करणं आवश्यकच आहे आपल्याला. तर याच महत्व आम्हाला नक्कीच वाटतं की रोज व्यायाम केलाच पाहिजे. आणि आता हा योग दिन जो आहे तर त्याच्यामुळे बऱ्याच जणांना म्हणजे तशी प्रेरणा मिळते की आपण काय ना काहीतरी केलं पाहिजे. आणि बऱ्याच बागांमध्ये वगैरे सुद्धा मोठे उपक्रम आहे आणि चांगला प्रतिसाद मिळतो आणि लोकांमध्ये बरीच जागृती झाली आहे. म्हणजे पूर्वीपेक्षा आता लोक आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे वगैरे लक्ष देत आहेत असं वाटतंय आणि त्यामुळे चांगलं वाटतंय. म्हणजे सगळीकडे वातावरण चांगलं आहे.
1: हो हो.
0: योगदिनाचं महत्व नक्कीच दिवसेंदिवस वाढतंय.
1: आणि काय आहे, योगासनासाठी फार मोठी साधनं नाही लागत.
0: नाही लागत खरंच.
1: तुम्हाला एक मॅट असलं, एक सतरंजी घातली, त्याच्यावरती तुम्ही योगासनं करू शकता.
0: हो. आणि शरीर आणि मन जोडणं हे खूप आवश्यक आहे सध्याच्या परिस्थितीत. प्रत्येकाला खूप स्ट्रेस आणि हे काय काय असे आहेत.
1: बरोबर.
0: शरीर आणि मन जोडणं हे फार महत्वाचं आणि ते योगासनामुळे साध्य होतं असं वाटतं.
1: अगदी अगदी. आणि कसं आहे बघा, पूर्वीच्या काळी कष्टाची कामं होती, विहिरीतून पाणी काढणं म्हणा, जात्यावरती दळणं म्हणा, आता ती कष्टाची कामं राहिलेली नाहीयेत. त्यामुळे शरीराच्या सगळ्या अवयवांना व्यायाम घडेल असे कष्ट आपण करत नाही, त्यामुळे मग असा वेगळा व्यायाम करायची गरज पडते.
0: आणि पण चांगलं आहे म्हणजे काय की तो वेळ सकाळचा आपण द्यायलाच पाहिजे आणि सकाळचा वेळ हाच त्याच्यासाठी उत्तम आहे असं जाणवतं. दिवसभर मग इतर काही केलं तरी हरकत नाही पण त्या वेळा चुकवल्या नाहीत म्हणजे आपल्याला चांगला त्याचा फायदा होतो.
1: हा, शक्यतो रिकाम्या पोटी करावा असं आहे, त्यामुळे मग सकाळच्या वेळात करणं जास्ती चांगलं. आणि दिवसभर आपल्याला मग प्रसन्नता राहते ना, एनर्जी राहते.
0: अगदी अगदी.
1: छान छान. तुम्ही तुमच्या आरोग्याच्या सवयी अशाच जपत राहा. आणि भारतीय अष्टांग योग किंवा हे हा योग दिन जो आपण आपल्या भारताने जगाला दिलेली देणगी आहे तो आपण पुढे नेण्याची जबाबदारी पण आपली आहे, आपलं ते कर्तव्य आहे आणि आपण ते करत राहूया.
0: अगदी नक्कीच नक्कीच करत.
1: फोन केला, धन्यवाद.
0: धन्यवाद. आणि फोन लागला त्याबद्दल मला खूप आनंद झाला की त्यामुळे काही माझे विचार थोडेसे जे काय मला वाटतंय ते बोलायला चांगली संधी मिळाली. आणि तुम्ही वेगवेगळे विषय घेता हेही फार चांगलं आहे. त्यामुळे जरी फोन लागला नाही तरी आमचं चिंतन होत राहतं त्याच्यात.
1: खरंय खरंय खरंय. त्यानिमित्ताने चिंतन होतं आणि इतरांचेही विचार आपल्याला कळत राहतात,
0: ऐकायला मिळतात. हो ना, छान. तुमचे नेहमीच तुम्ही चांगल्या प्रकारचं निवेदन करता, त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आणि आकाशवाणीला खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: सखी संदेश कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार, मी आरती पुजारी बोलतीये निगडी प्राधिकरणातून.
0: हां हां बोला.
1: आज आज विषय आहे ना की तुम्ही कशा प्रकारे व्यायाम करता किंवा योगा.

0: नमस्कार सखी संदेश कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार, मी सुषमा कानेटकर बोलतीये, पुणे मडवा बुद्रुक इथून
0: बोलत आहे.
1: हां, तर मी स्वतः योगा केंद्र घेते आहे सध्या.
0: बर.
1: आणि योगा पण शिकवते, योगाचं महत्व पण सगळ्यांना पटवण्याचा प्रयत्न करते. फक्त एक समाजसेवा या दृष्टिकोनातून करते मी.
0: वा वा.
1: आणि वय तसं माझं आता 75 झाले मी.
0: बर.
1: तरी सुद्धा मी हे करायचा प्रयत्न करते की जेवढे वर्ष जमेल तोपर्यंत म्हणजे आपलंही आरोग्य चांगलं राहतं आणि दुसऱ्यालाही चांगलं आरोग्य देण्याचा आपण प्रयत्न करतो की सगळ्यांचं आरोग्य सर्वत्र सुखी नसंतो. अशापैकी आरोग्यम धनसंपदा अशापैकी माझं एक स्वतःचं मत आहे आणि त्यामुळे मी करते. तर आपला हा विषय खूप छान आहे आणि सगळ्यांच्या दृष्टीने तो चांगलाच आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून मी एक साधारण 15 झाले हे योगाच्या ह्याच्यात आहे क्षेत्रामध्ये. मनिता मंडळचा कार्यक्रम तो पण मला खूप छान वाटतो आणि मी सुरुवातीपासून तुमची श्रोती त्यामुळे चांगलं वाटतंय. तर असे हे विषय वेगवेगळे घेत आहेत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आकाशवाणीला खरंच.
0: हो, आणि तुम्ही वेगवेगळ्या वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांशी तुमचा संपर्क येत असेल या वर्गाच्या माध्यमातून.
1: नक्की, कारण आता सध्या माझ्याकडे मी सुद्धा महिला केंद्र घेते मुलींचं. साधारण 30 मुली आहेत माझ्याकडे.
0: बरं.
1: आणि मी मुलींचं केंद्र सकाळी 8:15 घेते. मुलींना डबे शाळेची मुलं वगैरे जावं लागतं ना. आणि त्यांचं स्त्रियांचं आरोग्य चांगलं राहिलं तर घरातलं सुख चांगलंच राहतं ना.
0: खरंय खरंय. त्यामुळे तोच महत्वाचा मुद्दा आहे की ज्या घरात स्त्री आरोग्य पूर्ण असेल त्या घराचं स्वास्थ्य टिकून राहतं, त्या घरातली शांतता टिकून राहते.
1: हा बरोबर आहे. आणि स्वतः गृहिणी जर चांगली असेल व्यवस्थित तर मग काही प्रॉब्लेम येत नाही ना. एक गृहिणी जर चांगली तर सगळं चांगलं. त्यामुळे हा विषय खरोखर छान घेतलाय तुम्ही ह्याला अनुसरून योगाडीला. तर त्याबद्दल अभिनंदन आकाशवाणीचं सुद्धा.
0: धन्यवाद.
1: असे धन्यवाद, तुमच्याशी बोलून सुद्धा धन्यवाद वाटलं. आणि त्याचं वाद्य फार मला आवडतं, अतिशय आवडतं वाद्य. खूप मस्त आहे, म्हणजे मनाला एक बरं वाटतं. सगळ्यांना शुभं करोति कल्याणम

0: आकाशवाणीमध्ये फोन लागला आहे का? हो हो, सखी संदेश कार्यक्रमात तुमचं स्वागत.
1: मी प्रज्ञा बोलते आहे.
0: बोला ताई.
1: आरोग्य योग हा विषय आहे ना?
0: हो बोला.
1: आरोग्य म्हणजे शारीरिक आरोग्य तर आहेच, म्हणजे त्यासाठी आपण व्यायाम करतो, योग करतो, सगळं ठीक आहे. पण मला असं वाटतं की आपल्या आहारावरती पण आपण नियंत्रण ठेवायला पाहिजे, म्हणजे मग आपला वजन नियंत्रणात राहतं. आणि आरोग्यदायी खाणं असेल तर आपल्याला सगळीकडे ऊर्जा आपली पुरे पडते आणि मग आपल्याला वेगळ्या कशाची गरज लागत नाही आहे, असं माझा अनुभव आहे. माझं वय आत्ता 81 आहे आणि मी अतिशय सीमित असा आहार घेते आणि त्याच्या वेळा पण खूप पाळते, त्यामुळे मग मला कधीच कुठल्या प्रकारचा फारसा मोठा आजार असा झालेला नाही. वा, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार माझं अंतर्गत शरीराचं वय हे 55 आसपास आहे, म्हणजे तसं मी माझं आरोग्य आहाराच्या नियंत्रणावरती टिकवून ठेवलेलं आहे. खूपच छान. मी तशी थोडीफार चालायला जाते रोज 1 अर्धा पाऊण तास, पण त्या व्यतिरिक्त फारसा शारीरिक व्यायाम माझ्याकडनं होत नाही.

मी आहारावर मात्र नियंत्रण चांगल्या प्रकारे ठेवू शकलेली आहे. वा, छानच सांगितलं तुम्ही प्रज्ञाताई. आणि खरंच आहे, म्हणजे फक्त शारीरिक व्यायाम हा महत्त्वाचा नसून तर आहारावर नियंत्रण ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपलं वजन वाढणार नाही. तुमच्याशी बोलून मला खरंच खूप छान वाटतं इथे, कारण का आमच्यासारख्या लोकांना कधी रेडिओवरती बोलायला मिळणार नाही का. तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप धन्यवाद. धन्यवाद प्रज्ञाताई. तुम्हालाही भरपूर आयुरारोग्य लाभो ही सदिच्छा, आणि योगदिनाच्या शुभेच्छा.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार, मी विद्या बोलते.
0: हा,
1: आजचा विषय आरोग्य आहे ना?
0: हो, आरोग्य योग हा विषय आहे आजचा.
1: बरं बरं. मला सगळ्यांना या निमित्ताने सांगायचं आहे की सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आपल्याला आनंदी राहण्यासाठी योगाभ्यास किंवा व्यायाम हे खूपच मदत करतं. आणि कुठलाही करा, म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचा करा, पण दिवस स्वतःच्या शरीरासाठी, शरीराचं आरोग्याचं काळजी घेण्यासाठी व्यायाम करणं खूप महत्वाचं मला असं वाटतं. आणि

0: स्वतः करते, व्हरायटी करते, म्हणजे योगा पण करते, वॉक पण असतो आणि ऑनलाईन पण काही व्यायाम असते, किंवा कधीतरी 8-15 दिवसांनी चढ चढणं टेकडी असं मी करते. खूप छान हे विषय तुमचा आजचा दिलेला आणि मोटिवेशन मिळेल असं वाटतं ह्या याच्यामुळे ऐकणाऱ्या सगळ्यांना.
1: खरंय, खरं
0: बोलताय.
1: मी यशश्री पुणेकर बोलते आणि तुम्ही म्हणताय ते खरंय की आपण व्यायाम करत असतो पण इतर मैत्रिणी आपल्या कशा तऱ्हेचा व्यायाम करतात, त्यांना त्याचा कसा फायदा होतो हेही इथनं आपल्याला ऐकायला मिळतं आणि यातनं खरंच मोटिवेशन मिळतं.
0: मला एक गोष्ट सांगायची आहे की कधी कधी काय होतं, आपण चालत असतो किंवा काही करत असतो पण ते बघून दुसऱ्या माणसाला वाटतं अरे आपण पण काहीतरी केलं पाहिजे, आणि आपल्यालाही आपण जर मागे वळून बघितलं तर कोणीतरी व्यायाम करताय, कोणीतरी ट्रेक करताय, कोणीतरी काहीतरी करताय हे बघून वाटतं अरे आपण पण करूया असं. आणि अजून एक गोष्ट असते ती म्हणजे बायकांना वेळ मिळत नाही असा एक भाग असतो, पण वेळ काढला तर म्हणजे आवड असेल तर सवड मिळते असं जे आहे ते
1: अगदी बरोबर.
0: तो एक भाग आणि घरातल्या लोकांना सुद्धा थोडीशी सवय लावणं की आता मी माझ्या आरोग्यासाठी काही करणार आहे, माझ्या शरीराच्या म्हणण्यापेक्षा तंदुरुस्तीसाठी काहीतरी करणार आहे याची सवय पण जर नसेल किंवा तेवढं कोऑपरेशन नसेल तर ते खूप खुबी मी गोष्टी हाताळून केल्या पाहिजेत, पण काहीही करून व्यायाम हा केलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो, तुमचंही आरोग्य चांगलं राहो अशा मी शुभेच्छा देते आणि धन्यवाद.
1: धन्यवाद, फोन केलात आणि खूप छान सांगितलं, धन्यवाद.

0: जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्याची व्याख्या करताना त्यामध्ये शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आणि मानसिक आरोग्याचाही समावेश केला आहे. आपण आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच आपलं मानसिक आणि सामाजिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न करूया. तर हा होता आजचा सखी संदेश कार्यक्रम.
1: सखी संदेश.

0: आता पुढच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय काय आहे याची उत्सुकता वाटते आहे ना? मग ऐका तर.
1: युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा.
2: वटपौर्णिमा म्हटलं की आठवते ती सत्यवान सावित्रीची गोष्ट. वडाच्या ऑक्सिजन उत्सर्जनामुळं या झाडाचं निसर्गातलं महत्व आणि त्यासंबंधी जोडली गेलेली व्रतवैकल्ये. मैत्रिणींनो, आजच्या काळात वडाला प्रदक्षिणा घालणं किंवा उपास धरणं कदाचित थोडं मागं पडेलही, पण आपल्या नवऱ्याची आणि दीर्घ संसार सहजीवनाची प्रार्थना मात्र प्रत्येक स्त्री नक्कीच करेल. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे जोडी तुझी माझी. आपल्या सहजीवनाच्या आठवणी, किस्से, बिकट प्रसंग, कसोटी पाहणारे क्षण, तर काही मनमुराद हास्याचे क्षण, हे सारं आम्हाला ऐकायला आवडेल. सखी संदेश या कार्यक्रमात फोन करा मंगळवारी अर्थात 23 जूनला सकाळी 11 वाजता. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जोडी तुझी माझी जरूर फोन करा मंगळवारी 23 जूनला सकाळी 11 वाजता.
1: नाते जुळले मनाशी मनाते.
0: वनिता मंडळ कार्यक्रमातून मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण वनिता मंडळ हा आमच्या महिला श्रोत्यांसाठी कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासोबत मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. श्रोते हो, दुपारचा 1 वाजलाय. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आपली आवड.

0: श्रोते हो, आपली आवड हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना धनंजय भोसलेचा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, या कार्यक्रमासाठी आम्हाला भरपूर पत्रं प्राप्त झाली आहेत. तर चला बघूया आता कोणत्या भाग्यवान श्रोत्यांचा पत्रांच्या या कार्यक्रमात समावेश झाला आहे ते. हे पहिलं पत्र आम्हाला मिळालेलं आहे हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा येथून. अतिशय सुंदर अशा हस्ताक्षरात त्यांनी आम्हाला आवड कळवलेली आहे. यांच्यासोबत बंडू लोहार पोपळघट, माया शिवांश, चंद्रकला पोपळघट, देवीदास पोपळघट, अनिता आणि हरिभाऊ बिडवे हे सर्वजण खुपटी तालुका नेवासा येथील श्रोते. त्यांना ऐकायचं आहे पिंजरा या चित्रपटातलं हे गीत, जे आहे जगदीश खेबुडकर यांचं, संगीत आहे राम कदम यांचं आणि गीताला गायले उषा मंगेशकर यांनी.
1: काय झालं? अगं हो, अशी कुठं चालली?

श्रोते हो, यानंतरचं पत्र आम्हाला प्राप्त झालंय ते महादेव घाट अमलेश्वर इथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश, तारिणी ठाकूर, सूरज, ज्योती ठाकूर आणि रेयांश गुडिया ठाकूर, समस्त गुडिया समस्त ठाकूर परिवाराकडून आम्हाला प्राप्त झालेलं हे पत्र. त्यांना जैत रे जैत या चित्रपटासाठी हे गीत ऐकायचं आहे, जे गायलं आहे आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी. नाधो महानोर यांची गीतरचना, संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम. आता बघूया यानंतरचं पत्र कुणाचं आहे ते. हे पत्र आम्हाला मिळालं आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ या सर्वांना ऐकायचं आहे पायगुण या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोते हो, आता यानंतरची आवड आहे बन्या बापू या चित्रपटातल्या या गीतासाठी. अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांच्या सहस्वरातलं हे गीत आहे, मुरलीधर गोडे यांचं, आणि या गीताला संगीत दिलंय ऋषिराज यांनी. ही आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत आदित्य वावगेकर, सिद्धी आणि शुभांगी वावगेकर, अनिल वावगेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथील श्रोते. त्यांना आपणाला हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी कळवलेलं आहे. ऐकूया त्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमासाठी पांगरा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोली इथून टेलर रामचंद्र धोंडीवा इंगोले, सुनील जबडे, नामदेवराव शिंदे पाटील, चांदू बलखंडे याशिवाय मास्टर विलास शिंदे पाटील हे श्रोते, अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली इथून दीपाली राजू ठोके, पार्वती राजाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके आणि छत्रपती शाहूनगर हिंगोली येथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले हे श्रोते, याशिवाय श्री मोटेश्वर रेडिओ श्रोता संघ नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा येथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, शुभम बालाजी बोबडे, सुवर्णा वेणुताई, वैष्णवी बोबडे, नावकीकर मारोतराव भुसारे हे सर्व श्रोते, या सर्वांना ऐकायचं आहे फटाकडी या चित्रपटातलं आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, ज्याला संगीत दिलंय बाळ पळसुले यांनी।

श्रोते हो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासोबत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आवड कळवलेली आहे. नसवाला चौक मलकापूर येथून आमचे श्रोते संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चौहान हे श्रोते, तसंच जत जिल्हा सांगली येथून राम कुलकर्णी आणि श्याम कुलकर्णी यांच्याशिवाय तालखेड तालुका मुक्ताई नगर येथून काशीनाथ ढेंगे पाटील आणि नंदाबाई पाटील हे श्रोते. या सर्वांना ऐकायचं आहे सतीची पुण्याई या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत दिलंय प्रभाकर जोग यांनी.

श्रोते हो, हे गीत ऐकत असताना सहज म्हणून दिनविशेष पाहिले तर आज 21 जून हा आंतरराष्ट्रीय दुचाकी दिवस म्हणून पाळला जातो. त्यानिमित्तानं आज आपल्या कार्यक्रमात हे गीत वाजलं याचा आनंद आहे. आता यानंतरची पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत पुण्याहून पंकज वाडोदे, आर्या आणि प्रियांका वाडोदे. याशिवाय जरूर वरूड येथून बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चरपे आणि रजनी कानिरे या आमच्या श्रोत्यांना ऐकायचं आहे सोंगाड्या या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं दादा कोंडके यांचं हे गीत, ज्याला संगीत दिलंय राम कदम यांनी.

तर श्रोते हो, आम्ही आम्हाला आलेल्या काही पत्रांना या कार्यक्रमात कार्यक्रमात आम्ही नोंद घेतलेली आहे आणि त्यांची आवड त्यांच्यापर्यंत आणि आपल्या सर्वांनाच ही आवड पोहोच केलेली आहे. तर श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

श्रोते हो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता ठीक 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून, तर त्यानंतर 1:40 वाजता जिल्हा वार्तापत्र मुंबई हे मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: Carney will be. राजेश शर्भात हे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास. नौदलाच्या दुनागिरी संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोज इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोलकाता इथं योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांसोबत हजारो नागरिकांनी आज सकाळी योगासनं केली. 21 जून हा दिवस पृथ्वीच्या काही भागात सर्वात मोठा दिवस असतो. योग दिनामुळे या दिवशी सर्वात मोठा उत्सवही साजरा होत आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
2: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ.
1: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. इथल्या गॅरिसन मैदानावर हा कार्यक्रम झाला. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. प्रत्येकाला लहान वयातच योग साधनेची ओळख करून देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मेघालयमध्ये शिलाँग इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हेही सहभागी झाले होते. योग हा भारताच्या ज्ञानाच्या परंपरेचं प्रतीक असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा पाया योगामुळे घातला गेला आहे असं संरक्षण मंत्री समाज माध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले. तर योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर जीवनात समतोल साधण्याचा आणि सकारात्मकता जोपासण्याचा हा मार्ग आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सौदी अरेबियात रियाध इथं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. भारतीय दूतावास आणि सौदी योग समितीनं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई इथं लोकभवनात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. लोकभवनात यंदाच्या योग दिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत जुहू बीचवर फूड कोर्टजवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. नियमित योग करून जीवनशैली विषयक आजारांना दूर ठेवायला हवं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात

0: परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते.
1: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स या कंपनीनं केली आहे. यांचा वापर युद्ध, गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे. यातल्या आयएनएस दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. आयएनएस संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे. आयएनएस अग्रेय ही पाणबुडी हल्ल्यांपासून

0: जाणार आहे. INS अग्रे ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले,
1: 2014 देश का कुल डिफेन्स प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपये के आसपास था. आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपये तक पहुंच गया है. और साथियों, एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है.
0: ही तीन जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTN प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. सकाळी 11 परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं NTA सांगितलं होतं. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच ST गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीतबा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. FDC म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या औषधांचं पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तात्काळ केली जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकुंचनरोधक औषधं तसंच प्रतिजैविके आधारित औषधांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, योग्य वेळीच औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधंच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. राजस्थानच्या संपूर्ण सीमा भागात रेल्वेचं जाळं विणण्यासाठीच्या प्रकल्पाचं काम सुरू असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज बिकानेर इथं लालगड साबरमती रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्या कार्यक्रमात बोलत होते. या रेल्वे प्रकल्पांमुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांची प्रवासाची सोय होणार नसून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही ते महत्वाचं आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राजस्थानातल्या रेल्वे प्रकल्पांच्या कामासाठी आता वर्षाला 10,000 कोटी रुपये निधींची तरतूद केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या तातडीच्या नोंदणीचं काम सुलभ आणि विनाव्यत्यय व्हावं यासाठी आज जम्मू काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात 75 डेटा एंट्री ऑपरेटरांना प्रशिक्षण देण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 12 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास. नौदलाच्या दुनागिरी, संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईवर पाणी संकटाचं सावट. बेस्ट संपर्क

0: यामुळे मुंबईकरांचे हाल आणि मुंबई शहरातील हॉटेलचं होणार अग्निसुरक्षा परीक्षण. या होत्या गेल्या महिनाभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे.
1: पावसाळा लांबलाय, त्यात अल निनोचे संकट, त्यामुळे मुंबईतील पाणी प्रश्न गंभीर बनलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा घटू लागलाय, त्यात प्रचंड उष्णता, त्यामुळे मुंबईतील तलावातील जलसाठ्यात बाष्पीभवनाने झपाट्याने घट होऊ लागली. परिणामी मुंबई सध्या सुरू असलेली 10% आणि व्यावसायिक 20% पाणी कपात आणखी 15-20% वाढण्याची शक्यता आहे. पाणी संकट अधिक गडद झाले आहे, त्यामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या सुरू असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. पाऊस लांबल्यानं नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. पाणी वितरण व्यवस्थेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या निवासी झोपडपट्ट्या, चाळी आणि डोंगराळ भागात पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. ज्या भागात तीव्र पाणी टंचाई भासू लागले आहे, तेथे पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांचा रोष वाढू लागलाय. मुंबईच्या शिवाजीनगर, गोवंडी, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, कांदिवली, मालाड, अंधेरी, दहिसर आदी भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. अपेक्षित पाऊस न पडल्यास 30 जून नंतर पावसाचा आणि तलावातील शिल्लक जलसाठ्याचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी, सामान्यांना परवडणारी परिवहन सेवा म्हणजे बेस्ट सेवा. सध्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यामुळे अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा. बेस्ट मधील कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन द्यावे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी तातडीने द्यावी. बेस्ट उपक्रमातील बेस्टचा तापा 7,500 वाढवावा आणि बेस्टचे खासगीकरण रोखावे. आदी मागण्यांसाठी बेस्ट कामगार कृती समितीने संप सुरू केलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात या मागण्यांबाबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी कृती समितीने केली आहे. तोडगा काढू पण संप मागे घ्या असं आवाहन मंत्री सरनाईक यांनी केलंय. मात्र कामगारांच्या मागण्यांवर अद्यापही तोडगा निघू न शकल्यानं तिळा कायम आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांना विकास निधी पुरेसा मिळत नसल्यानं त्यांच्यामध्ये रोष निर्माण झालाय. नगरसेवक म्हणून निवडून आलो मात्र तितकाच विकास निधी कमी असल्यानं प्रभागांचा विकास करता येत नाही अशी वरळ विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये आहे. आता शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार पक्षाला सोडून जाऊ लागल्यानं मुंबई महापालिकेतील नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. दक्षिण मुंबईत निवासी भागात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, लॉजिंग, बोर्डिंग आहेत, मात्र त्यात अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने त्यांची झाडाझडती करण्याचा निर्णय घेतलाय. दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या भीषण आग दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाने हा निर्णय घेतलाय. मुंबई महापालिकेच्या शाळा आणि मनोरंजन मैदाने यावर अतिक्रमणे झाले असून त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे आता पालिकेने शाळा आणि मनोरंजन मैदानांवरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या सर्व कार्यालयांना अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. मुंबईतील पिण्याच्या पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी मुंबईतील विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनरुज्जीवन करावे. मुंबईतील सोसायट्यांतून रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सक्तीची करावी. सध्या जलवाहिन्यांमधून 25-30% पाणी गळती होत आहे, ती ताबडतोब रोखावी. अशा सूचना मुंबई महापालिका प्रशासनाला स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. पाण्याचे पर्याय स्रोत निर्माण केल्यास मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावणे, मुंबई.
0: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्र प्रसारित करण्यात आलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोते हो, दुपारचे 1:45 आणि 30 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: द नेक्स्ट वेव या कार्यक्रमातलं हे पहिलं गीत कोई जाने ना या चित्रपटातलं. विशाल दादलानी आणि झारा खान यांच्या स्वरात अमिताभ भट्टाचार्य यांची ही गीतरचना. संगीत दिलंय तनिष्क बागची यांनी.

श्रोते हो आता सोम यांची गीतरचना. स्वर आहेत नकश अजीज आणि मधुवंती बागची यांची, आणि चित्रपट लव यापा.

0: श्रोते हो कार्यक्रमातली या नंतरची गीतं ऐकण्यापूर्वी ऐकूयात आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: हे जीवन सुंदर आहे.
2: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
3: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
4: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
2: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
0: श्रोते हो, ही आहे आकाशवाणी पुणे केंद्राची प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे द नेक्स्ट वेव. कार्यक्रमातलं या नंतरचं गीत लापता लेडीज या चित्रपटातलं, श्रेया घोषाल यांचा स्वर, स्वानंद किरकिरे यांचं गीत आणि संगीत दिलंय राम संपथ यांनी.

श्रोते हो आता खेल खेल में या चित्रपटासाठी गुरु रंधवा योयो हनी सिंग ने आणि नेहा कक्कर यांचे स्वर, गीत आणि संगीत गुरु रंधवा यांचं.

श्रोते हो आता द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आपण यानंतरचं गीत ऐकणार आहोत. जवान या चित्रपटासाठी कुमार यांचं गीत, अनिरुद्ध रविचंद्र यांचं संगीत आणि स्वर आहेत, अरिजित सिंग आणि जोनिता गांधी यांच्यासहित बादशहा यांचे.

श्रोते हो आता अरिजित सिंग आणि हर्षदीप कौर यांच्या स्वरात रईस या चित्रपटासाठी अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत.

श्रोते हे होतं अय्या या चित्रपटातलं गीत. सुनिधी चौहान यांचा आवाज, अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आणि संगीत होतं अमित त्रिवेदी यांचं. या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

0: The next wave. The next wave.
1: श्रोते हो, दुपारचे 2:15 वाजतात. आता हिंदीतील समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: next wave. The next wave.
1: श्रोते हो, हे पहिलं गीत मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं ऋषिकेश रानडे यांच्या आवाजात श्रीरंग गोडबोले यांचं गीत संगीत दिलंय अविनाश विश्वजीत यांनी.

श्रोते हो, हे गीत आहे सावरखेड एक गाव या चित्रपटातलं. कुणाल गांजावाला यांचं आवाज, दासू यांचं गीत आणि अजय अतुल यांचं संगीत.

0: श्रोते हो कार्यक्रमात आता अगबाई अरेच्चा 2 या चित्रपटासाठी निषाद यांनी संगीतबद्ध केलेलं मनोहर गोलांबरे यांचा स्वर आणि बोल असलेलं हे गीत.
1: चढवा तुझो बापूस लेख विसाय गो, येता दाता तुझ्या मागे तुझी आई साय गो, माका मातुरी तू

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

श्रोते हो द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे टाइमपास या चित्रपटातलं. रेश्मा सोनावणे यांचा आवाज, गुरु ठाकूर यांची रचना, चिनार आणि महेश यांचं संगीत.

श्रोते हो आता मितवा या चित्रपटातलं जान्हवी प्रभू अरोरा यांचा स्वरातलं, स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं, अश्विनी शेंडे यांचं हे गीत, संगीत दिलंय निलेश मोहरीर यांनी।

0: आणि मितवा या चित्रपटातल्या या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम श्रोते हो आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: श्रोते हो आता काही क्षणात म्हणजे दुपारी 3 वाजता मराठीतील प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटेल प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढ आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग

0: ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता है. मैं इस अवसर पर पूरे विश्व को संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन्स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. वरळी डोममधल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रियदर्शनी पार्क इथल्या कार्यक्रमात योग साधना केली. याशिवाय IIT बॉम्बे NTPCच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला.
0: राज्यात ठिकठिकाणी आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं आयोजित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात मान्यवरांसह सर्व वयोगटातल्या नागरिकांनी सहभाग घेतला. सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी क्रीडांगण आणि मालू हायस्कूलच्या मैदानावर योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. लातूर शहरात आंबेडकर पार्क इथं विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम झाला. नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम झाला. सोलापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन साजरा झाला. या कार्यक्रमात नृत्य निरंजन संस्थेनं योग आधारित नृत्य सादर करत योग हा नृत्य आविष्कारातूनही करता येतो असा संदेश दिला. यवतमाळमध्ये योग दिनानिमित्त शंकर डहाके या योगपटूंनी विहिरीतल्या पाण्यात योगासनं केली. 10 वर्षांपासून ते नदीत किंवा विहिरीत योगासनं करतात आणि मुलांनाही प्रशिक्षण देतात. रत्नागिरीत योग दिन उत्साहात साजरा झाला. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर JT इथं योग दिनानिमित्त योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे

0: परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारनं आवश्यक सेवा कायदा लागू करूनही तसंच संप करू नये असा औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश असूनही कर्मचारी संघटनांनी संपाचं हत्यार उगारलं आहे. कायम आणि तात्पुरत्या तत्वावरचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून दररोज धावणाऱ्या 2766 बसगाड्यांच्या जागी संपाच्या पहिल्या दिवशी फक्त 48 गाड्या धावल्या. काही ठिकाणी बस गाड्यांवर दगडफेकीचे प्रकार झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गेल्या शुक्रवारी चर्चा झाली, मात्र त्यात काहीही तोडगा निघाला नाही. शनिवारी अवघ्या 4 बसगाड्या रस्त्यावर होत्या. बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, 7वा वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं हा संप पुकारला आहे. यंदाच्या एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. गोयल यांनी आज मुंबई इथं सनदी लेखापालांशी संवाद साधला, त्यानंतर ते बोलत होते. अमेरिकेनं भारतावर 50% आयात शुल्क लावल्यानंतरही भारताच्या निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात वाढ झाली. एप्रिल ते 14 जूनपर्यंत 15% वाढ झाली असं गोयल म्हणाले. मे महिन्यात भारताची निर्यात 6 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचून 45 अब्ज डॉलर इतकी झाली होती असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या आयात निर्यातीची विस्तृत आकडेवारी 15 जुलैला वाणिज्य मंत्रालय जाहीर करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर खासदारांपैकी 2 खासदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेच्या रोषाची भीती वाटत आहे. जर खासदारांना त्यांची चूक मान्य असेल तर त्यांच्याशी चर्चा होऊ शकते असंही राऊत म्हणाले. संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओम प्रकाश राजे निंबाळकर हे खासदार 17 जून रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं पक्षांतर्गत बंडाळीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी मतदारसंघातल्या निकटवर्तीयांशी चर्चा केल्यानंतरच आपल्या राजकीय वाटचालीबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाच्या निर्यातीत 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पुणे. दुपारचे 3:10 आणि 25 सेकंद झालेली आहेत. आमचं पहिलं प्रसारण इथे समाप्त होत आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर पुन्हा आपली भेट आमच्या दुपारच्या सभेत संध्याकाळी 4:58 मिनिटांनी. मी धनंजय भोसले आता आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: शुभ सायंकाळ श्रोते हो, मध्यम लहरी 378° 7-8 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. मी दिव्या जगदाळे या संध्याकाळच्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: श्रोतेहो, आजच्या या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आम्ही सुरुवात करत आहोत. या सभेत आरंभी प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोतेहो, जून महिन्याचा 3रा आठवडा संपला पण पावसाचं दर्शन काही होत नव्हतं. शेतकरी, कष्टकरी आणि सोबत आपण सगळेच आतुरतेने ज्या सरींची वाट बघत होतो त्या अखेर आज पुण्यात अनेक ठिकाणी मनसोक्त बरसल्या आणि चातकासारखे पावसासाठी आतुरलेले आपण सारेच अगदी सुखावून गेलो. उन्हाने तापलेली जमीन आणि काही क्षणात मृदगंधाने मोहरली आणि त्याच आनंदात आज ऐकूयात पावसाची गाणी. सुरुवात करूयात या एका गीतापासून.

श्रोते हो, आपण ऐकलत उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या स्वरात. जावेद अख्तर यांची ही रचना होती. संगीत होतं ए आर रहमान यांचं, तर चित्रपट लगान. श्रोते हो, काहीच सरी बरसल्या आणि सारा आसमंत अगदी प्रफुल्लित झाला आहे. हीच जादू असते पावसाची. त्याच निमित्तानं आज आपण ऐकतोय पावसाची गाणी. कार्यक्रमात आता यानंतरचं गीत आहे गुरु या चित्रपटातलं. श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत आहे गुलजार यांचं आणि संगीत दिलं आहे ए आर रहमान यांनी.

श्रोते हो, पावसाची गाणी आपण ऐकतो आहोतच, पण आजच जागतिक संगीत दिवसही आहे. त्यानिमित्तानं ऐकूयात ताल चित्रपटातलं हे गीत. उदित नारायण, अलका याग्निक यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची ही रचना आहे. संगीत आहे ए आर रहमान यांचं.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात हरिहरन आणि साधना सरगम यांच्या स्वरात दहेक या चित्रपटातलं हे गीत. गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं आणि संगीतबद्ध केलं आनंद मिलिंद यांनी.

श्रोते हो, आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूयात. सुनिधी चौहान यांच्या स्वरात, इर्शाद कामिल यांची ही रचना. संगीत दिलंय संदेश शांडिल्य यांनी, तर चित्रपट आहे चमेली.

श्रद्धेहो, आज पावसाच्या सरींनी मोहक झालेली ही संध्याकाळ पावसाची गीतं ऐकत आपण साजरी केली. आता याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रद्धेहो, आता ठीक 5:30 वाजता आपण ऐकणार आहात युववाणी हा कार्यक्रम आमच्या मुंबई केंद्रावरून. यात ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत याचा भाग दुसरा आपण ऐकू शकणार आहात. निर्मिती सहाय्य दिव्य अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके, ही आकाशवाणी कोल्हापूरची निर्मिती असेल. ठीक 5:30 वाजता आपण हा कार्यक्रम ऐकाल.

0: हॅलो फ्रेंड्स, युववाणी ऐकणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींचं मी दिव्या मनापासून स्वागत करतेय. फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही आता काळाची गरज बनत चालली असं आपल्याला वाटायला लागलंय. आणि म्हणूनच ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे काय, ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपयोग आपण कशा प्रकारे करू शकतो, त्यातल्या अडचणी, त्यातले अडथळे आणि त्याचबरोबर त्या अडथळ्यांवरती आपण मात कशी करायची, याच विषयाची माहिती आपण घेत आहोत आणि हीच माहिती आजही आपण जाणून घेणार आहोत. तर चला ऐकूया ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. तर फ्रेंड्स, या कार्यक्रमाचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आपण ऐकणार आहोत, चला ऐकूया.
1: सर, ही ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांना कोणती कौशल्य आवश्यक आहे?

0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रस्नेही. आजच्या युगातला शिक्षक हा तंत्रस्नेही असायला हवा. जग बदलतंय, तंत्रज्ञान बदलतंय, आणि बदललेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी तांत्रिक कौशल्य त्यांच्यामध्ये आली पाहिजेत, ती त्यांनी शिकली पाहिजेत. दुसरी गोष्ट आपण त्याच्यामध्ये बघितलं, हे आताच आपण जी चर्चा करतोय ती इंटरनेटचा वापर करणं, त्याच्यातून माहिती शोधणं, संगणकाचा वापर करता येणं, विविध ऍप्स असेल त्याचा वापर करता येणं, त्याचबरोबर मोबाईलचा वापर कशा पद्धतीनं करता येतो त्याची साक्षरता विद्यार्थी पालकांच्या मध्ये निर्माण करणं, हे कौशल्य आणि त्याच्यानुसार आपल्यामध्ये देखील बदल करून घेणं, हे एक मोठं कौशल्य त्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. दुसरं, कृत्रिम बुद्धिमत्ता आलेलं आहे, म्हणजे फक्त आता आपण एकच माहिती पुन्हा पुन्हा सांगायची आता गरज भासत नाही. एआयच्या माध्यमातून असेल की विद्यार्थ्यांना त्याचा कसा शोध घ्यायचा, त्याच्यावरनं माहिती कशी उपलब्ध करून घ्यायची. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, की जे काम मानवी बुद्धीचा वापर करून माहिती मिळवतो किंवा ते शिकता येतं मानवी बुद्धीचा वापर करून, ते संगणकाच्या माध्यमातून शिकणं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे त्या संगणकाचा बुद्धिमत्तेसारखा कसा वापर करायचा, हे एआयच्या तंत्रज्ञानामध्ये दिलेलं आहे. ते आपण तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, ते ऍक्सेप्ट करून स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. व्हिडिओ असतील, पीपीटी असेल, याचा वापर करून मुलांना कशा पद्धतीने शिकवता येईल. फक्त आनंददायी अध्यापन देणं एवढंच आता मर्यादित राहिलं नाही, तर त्याच्यातून ज्ञानाची निर्मिती कशी करता येईल, हे सुद्धा आव्हानात्मक काम आणि हे सुद्धा कौशल्य त्यांनी आत्मसात करायला पाहिजे असं मला वाटतं.
1: सर, पारंपरिक पद्धतीमध्ये ज्यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात त्यावेळी त्यांच्या हावभावावरून, त्यांच्या नजरेवरून संवाद साधत असतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांशी जर संवाद साधायचा असेल तर कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात?
0: आता आपण बघितलं की पारंपरिक पद्धतीमधला शिकवणाऱ्या शिक्षकांचे व्हिडिओ जर आपण तयार केले आणि ते जर आपण ऑनलाईन संसाधनामध्ये अपलोड केले, तर ते शिक्षक फक्त फिजिकली वर्गामध्ये शिकवणारे शिक्षक तेच, त्याचे व्हिडिओ आपण इकडे बघू शकतो. त्याच्यामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे की सहज सोपी भाषा वापरली पाहिजे. एखाद्या विषयावरची दीर्घ घटक त्याची माहिती सांगण्यापेक्षा छोट्या छोट्या उपघटकामध्ये त्याचं रूपांतर केलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं लक्ष आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत शिकवताना. त्याच्यामध्ये संयम पाहिजे, त्याचबरोबर वेळेचं आपल्या नियोजन केलं पाहिजे की जे साधन वापरायचं आहे त्या साधनाचा वेळ आणि त्याचा केलेला वापर हे अचूक वेळेमध्ये आपण करतो का नाही. डिजिटल शिष्टाचार आलेले आहेत, त्याचा सुद्धा आपण भाग म्हणून वापर केला पाहिजे. आणि आपल्या वर्गामध्ये प्रेरणादायी वातावरण निर्मिती केली पाहिजे, म्हणजे विद्यार्थी शिकण्यास अनुकूल त्याचा अवधान टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची वर्ग रचना, वर्गाची वातावरण निर्मिती सुद्धा करणं आवश्यक आहे. आणि ऑनलाईन संसाधनाच्या माध्यमातून आपण चॅट बॉक्स मध्ये आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थी आपल्याला काय वाटतं ते विचारू शकतात, त्याच्यामध्ये आपल्या सूचना टाकू शकतात. हा एक भाग शिक्षकांच्या समोर संवाद साधताना त्यांनी वापरला पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं.
1: नक्कीच सर. सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, तर ही भूमिका कोणती आहे आपल्या मतानुसार?
0: तंत्रज्ञान हे ऑनलाईन शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. तंत्रज्ञान वगळून ऑनलाईन शिक्षण होणारच नाही, आणि याच्या बाबतीमध्ये तो एक शिक्षणाचा आधारस्तंभ आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण खूप आतापर्यंत चर्चा केली की ऑनलाईन संसाधनं जे आहेत, साधनं आहेत, उपकरणं आहेत, त्याचा वापर केल्याशिवाय हे ऑनलाईन शिक्षण प्रभावी आणि परिणामकारक होणार नाही, हे आता सत्यच आहे. आणि जेवढं तंत्रज्ञान आपण चांगलं वापरू, तंत्रज्ञानाचा जेवढा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या घटकासाठी जेवढा आपण वापर करू, तेवढा ते अध्ययन अनुभव प्रभावी आणि उपयुक्त होतील असं मला वाटतं.
1: सर, ह्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या अभावामुळे काय परिणाम होऊ शकतील?
0: इंटरनेट माहिती पोहोचवण्यासाठीचा खूप मोठं म्हणजे आंतरजालच आहे, ते त्याचा वापर आपण करणं नितांत गरजेचं आहे. इंटरनेट असेल तरच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो, पण याच्यावर देखील आम्ही मार्ग काढलेला होता. मी सिंधुदुर्गला असताना वाडी वस्तीवरती इंटरनेटची काही ठिकाणी सोय उपलब्ध नव्हती, अशा ठिकाणी आपण ते व्हिडिओज अपलोड करून ऑफलाईन पद्धतीनं तीच माहिती कशी विद्यार्थ्यांना शिकवता येईल याच्यावर सुद्धा पर्याय शोधलेला होता. आणि या बाबतीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या प्रभावामुळे जर बघायला गेलं तर आज माहिती सहज आणि सोप्या पद्धतीनं उपलब्ध होते. शिक्षण

अधिक सुलभ झालेलं आहे. आता आपल्याला कुठं शोधायला सुद्धा लागत नाही, जरासं त्या सोशल मीडियावरती त्याचा जर वापर केला तर सहज उपलब्ध होते. त्याच्यामध्ये वेळेची आणि खर्चाची बचत होते. जी माहिती आपण शहरामध्ये जाऊन एखाद्या दुकानातलं पुस्तक विकत घेऊन लायब्ररीमधलं पुस्तक शोधून ती माहिती मिळवायची, ती ऑनलाईन बुक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचा सुद्धा आपण क्षणार्धात वापर करू शकतो.

0: त्या पद्धतीने जर पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी असे आपण तीन वयोगट जर काढले मुलांचे शाळेमध्ये शिकणाऱ्या, तर त्यांनी किती वेळ दररोज योगासनं करायला हरकत नाही.
1: पहिली ते चौथी हा जो वयोगट आहे त्या मुलांनी 10 ते 15 मिनिटे नित्यनियमाने रोज सकाळी उपाशीपोटी जर ही काही योगासने आणि याची प्रत्यक्षदेखील केली तर त्यांच्यासाठी ते लाभदायक असतील. इयत्ता 5वी ते 7वी या वयोगटांनी देखील 15 ते 20 मिनिटे कदाचित 5 ते 10 मिनिटे एक्स्ट्रा देखील 5वी ते 7वीचे असणारे विद्यार्थी हे करू शकतात. आणि इयत्ता 8वी ते 10वी यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी 20 ते 30 मिनिटे सुरुवातीला कमी वेळ करून हळूहळू त्यांचा असणारा वेळ हा वाढवून योगासने करू शकतात.
0: याची सुरुवात त्यांनी कुठल्या आसनांपासून करायला हवी, बेसिकली कुठली आसनं ते पहिल्यांदा करू शकतात?
1: पहा, तर याबद्दल आपण बोलत असताना प्रामुख्याने काही गोष्टींचा आपण विचार करायला हवा. एक की विद्यार्थ्यांनी उपाशीपोटी आसने करायला हे योग्य आहे, ज्यामुळे आणि थोडासा हलक्या प्रमाणात आहार देखील केला तरी ते चांगलं आहे. विशेषतः मुलांना योग प्रशिक्षकांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखालीच प्रारंभी काही आसने सुरुवात करावी, ज्यामध्ये ताडासन असेल, वृक्षासन असेल, वज्रासन असेल, भुजंगासन असेल, शलभासन असेल, जी की अत्यंत सोपी आहेत, किंवा तितली आसन आहे. ही जी छोटी छोटी अशी आसन आहेत की जी मुलांमध्ये खूप आकर्षण निर्माण करतील आणि हळूहळू मुलांमध्ये आवड निर्माण होईल. आणि त्यानंतर मग आपण थोडेसे पुढे पवनमुक्तासन असो, सेतुबंधासन असो आणि सूर्यनमस्कार असो, या योगासनांच्या ज्या काही क्रिया आहेत त्या मुलांकडनं रोज करून घ्यायला, ज्यामुळे मुलांना त्यांच्या असणाऱ्या शरीराची योग्य वाढ होऊन स्नायूंची असणारी ताकद देखील वाढते आणि त्यांच्या असणाऱ्या शरीराचं योग्य असं संतुलन राखण्याकरता ती मदत होते.
0: योगासनं म्हटलं की ओघानेच प्राणायाम ही आलाच, तर मुलांसाठी कोणते प्राणायाम जास्त उपयुक्त आहेत आणि त्यांनी सुरुवातीला किंवा सुरुवात कुठल्या प्राणायामापासून केली पाहिजे?
1: योगी ग्रंथामध्ये प्राणायामाचा जो काही उल्लेख महर्षी पतंजली यांनी केलेला आहे तो असा आहे की तस्मिन सती श्वास प्रश्वास सयोर गती विच्छेद प्राणायाम. मग हा प्राणायाम जो आहे हा लहान मुलांसाठी कोणत्या पद्धतीने आणि कसा करावा? प्रामुख्याने लहान मुलांमध्ये सुरुवात ही नेहमी दीर्घश्वसन, ज्याला आपण डीप ब्रिदिंग म्हणतो, या पद्धतीने करणं आवश्यक आहे.
0: म्हणजे शांतपणे श्वास घेणं
1: आणि शांतपणे श्वास सोडणे. त्याच्यानंतर जेव्हा मुलांना ह्या गोष्टीची या प्राणायामाची सवय होते त्यानंतर आपण त्यांना अनुलोम विलोम प्राणायाम देखील शिकवू शकतो, ज्यामध्ये नाकपुड्यांद्वारे आपण आलटून पालटून श्वास घेत असतो. तोही प्राणायाम मुलांसाठी अतिशय महत्वाचा आहे. भ्रामरी प्राणायाम म्हणजे जो की मधमाशाच्या असणाऱ्या गुंजनासारखा आवाज ज्यामध्ये काढला जातो तो देखील प्राणायाम करणं गरजेचं आहे. उद्गीत नावाचा जो प्राणायाम आहे त्यामध्ये ओम या शब्दात असणारा दीर्घ उच्चारण हे देखील अतिशय उत्कृष्ट असा प्राणायाम आहे. मग विशेषतः हे जे सर्व प्राणायाम आहेत यामध्ये एकच महत्वाची गोष्ट आहे की योगतज्ञ, योग प्रशिक्षक याच्या असणाऱ्या उपस्थितीमध्येच हे सर्व प्राणायाम आपल्या असणाऱ्या लहान विद्यार्थ्यांनी शिकायला हवे, की जेणेकरून आपण प्राणायाम करत असताना कोणत्या प्रकारे श्वास घेत आहोत, कोणत्या प्रकारे श्वास सोडत आहोत याचा असणारा अभ्यास त्या मुलांना प्रथमतः होणं आवश्यक आहे. म्हणून योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या माध्यमामधूनच आपल्या असणाऱ्या मुलांना तो प्राणायाम हा शिकवणं आवश्यक आहे, जो की अतिशय महत्वाचा देखील आहे.
0: आता तुम्ही सांगितलं की कुठले प्राणायाम मुलांनी सुरुवातीला करायला हवे जेव्हा शिकायला सुरुवात करतात तेव्हा, पण एकदा शिकल्यानंतर कुठले प्राणायाम मुलांनी करू नयेत असे काही प्राणायाम आहेत का?
1: अशा प्रकारचे कोणतेही प्राणायाम मुलांनी करू नयेत अशा प्रकारे आपल्याला म्हणता येत नाही. फक्त काही प्राणायाम याला अतिशय महत्वाचा असं गुरुच्या किंवा योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखालीच तो करावा लागतो, ज्याच्यामध्ये जसे की कपालभाती असते ती करत असताना जास्त वेगाने विद्यार्थ्यांना करता येणार नाही, किंवा भस्त्रिका आहे त्याच्यामध्ये देखील जोरदार विद्यार्थ्यांना श्वसन करता येणार नाही, सूर्यभेदन हा जो प्राणायाम आहे तो वारंवार आपल्याला करता येत नाही, किंवा कुंभक करत असताना तो जास्त दीर्घकाळ रोखून धरणे याचे जे काही प्रॅक्टिस आहे ते त्यांना आपल्याला विद्यार्थ्यांना ही योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या उपस्थितीमध्येच ते करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळेच काय होतं की पुढे भविष्यामध्ये त्याच विद्यार्थ्यांना प्रगत योगाचं जे काही श्वसन तंत्र आहे ते अभ्यास करण्यासाठी त्यांना फायदेशीर राहील.
0: यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज असते आणि त्यामुळेच हे करताना गुरु समोर असावा, प्रशिक्षक समोर असावा याची काळजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शालेय शिक्षकांनी घेणं खूप गरजेचं आहे. सर, मुलांनी योग करावा पण योग करतानाही काही विशेष काळजी घ्यावी लागते, ती कोणती असते?
1: एक तर मी मघाई जसं आपल्याला सांगितलं की योग हा रिकाम्या पोटी करणं गरजेचं.

0: गरजेचं आहे. किंवा थोडासा हलका आहार घेतल्यानंतर देखील आपण योगा करू शकतो. प्रामुख्याने योग करत असताना स्वच्छ आणि हवेशीर अशी जागा निवडायला हवी. योगा मॅटचा वापर करायलाच हवा. जबरदस्तीने कोणतेही प्रकारचे आसनं विद्यार्थ्यांनी करू नयेत. दुखापत असेल किंवा काही आजार झालेला असेल तर आपल्या असणाऱ्या प्रशिक्षकांना त्याबाबतीत विद्यार्थ्यांनी सांगायला हवं. आणि योगासाठी प्रामुख्याने आरामदायक असे कपडे घालावेत. आणि दरवेळी आपण योग करत असताना आपल्या असणाऱ्या प्रशिक्षकाच्याच उपस्थितीमध्ये तो करणं अतिशय महत्वाचं आहे.
1: सर, आजकाल आपण बघतो की स्क्रीन टाईम मुलांचा खूप वाढलेला आहे आणि मोबाईलमध्ये सारखं त्यांचं लक्ष असतं किंवा त्यांना आवडतंही ते सोशल मीडिया हाताळायला जास्त आवडतं. तर याचा योगाशी काय संबंध आहे आणि हे व्यसन जर कमी करायचं असेल मुलांनी तर काय करायला पाहिजे?
0: अतिशय नेहमी सर्वच असणाऱ्या पालकांकडनं विचारला जाणारा हा एक महत्वाचा असा प्रश्न आहे की मोबाईल आणि योग याचा जो काही एक कॉर्डिनेशन म्हणता येईल किंवा संबंध जो आहे तो प्रामुख्याने कसा होतो की आजच्या काळांमध्ये जे सर्व एक मी डॉक्टर म्हणून देखील या गोष्ट सांगतो की मुलांमध्ये मोबाईलचं जे व्यसन आहे ते वाढत आहे. त्याच्यामुळं स्क्रीन टाईम हा अधिक मुलांचा वाढत आहे. त्याच्यामुळं डोळ्यांवर ताण येणे, झोप कमी होणे, चिडचिड वाढणे, अभ्यासात लक्ष न लागणे अशा गोष्टी आपल्याला विद्यार्थ्यांसोबत घडताना आढळून येतात. आणि मग याच ठिकाणी योग आणि प्राणायाम तसेच ध्यान हे जर आपण आपल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे केलं तर मन शांत होतं. स्क्रीनवरील त्यांचा असणारा अवलंबित्व जे आहे ते कमी होण्यास त्यामुळे मदत होते.
1: सर, परीक्षा काळ हा विद्यार्थ्यांसाठी तसाही तणावाचा काळ असतो खूप आणि त्यावेळी असं वाटतं की थोडासाही वेळ वाया जायला नको.
0: बरोबर.
1: म्हणजे जी 10-15 मिनिटं जे काय मुलं योग करत असतील, योगासनं करत असतील घरी, ती पण वेळ वाया जायला नको असं विद्यार्थ्यांना वाटतं आणि ते साहजिक आहे. पण अशा वेळी पण परीक्षा काळामध्ये पण योग तुम्हाला कसं मदत करतो?
0: नक्कीच. योग हा प्रामुख्याने परीक्षा काळामध्ये अतिशय महत्वाचा असा आपल्याला मदत करतो की ज्यामध्ये आजचं असणारं हे जे स्पर्धेचं युग आहे त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये मुळात परीक्षेच्या वेळेस असणारी जी एक अनावश्यक भीती निर्माण होते ती भीती कमी होते. विद्यार्थ्याचा असणारा आत्मविश्वास हा अधिक वृद्धिंगत होतो. विद्यार्थ्याची असणारी एकाग्रता ही अधिक प्रमाणात होते. झोप चांगली लागते. मानसिक ताण कमी होतो. आणि जसं मी मागेही म्हटलं की अनुलोम विलोम किंवा भ्रामरी प्राणायाम हा परीक्षेपूर्वी जर 5-7 मिनिटे अगोदर जर केला किंवा 5-7 मिनिटे केला तर त्यांचं असणारं मन शांत राहून त्यांना त्यांच्या असणाऱ्या पेपरबद्दल किंवा एक्झामबद्दल किंवा परीक्षा काळात त्यांना अतिशय लाभ मिळतो.
1: सर, जे विद्यार्थी खेळामध्ये करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी योगाचं किती महत्व आहे आणि योग त्यांच्यासाठी किती उपयुक्त ठरू शकतो?
0: बरेच असे आपले विद्यार्थी असतात की जे खेळाडू आहेत किंवा विविध स्तरावर देखील ते खेळाडू म्हणून कार्य करतात. तर खेळाडू असणाऱ्या या मुलांसाठी योगाचं जे महत्व आहे तो प्रामुख्याने योग हा एक प्रथमता हे लक्षात घेणं गरजेचं आहे की व्यायाम नाहीये. तो एक आपल्याला शारीरिक क्षमता, मानसिक एकाग्रता आणि त्यांच्या असणारी जी काही ते खेळ करतात किंवा ज्या क्रीडा आहेत त्या क्रीडांमध्ये कौशल्य वाढवणारा प्रभावी आणि पूरक असा तो अभ्यास आहे. आणि आजच्या घडीला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे खेळाडू आहेत त्या नेहमीच आपण पाहत आहोत की प्रशिक्षणामध्ये योगाचा असणारा समावेश जास्त प्रमाणात करत आहेत. मग याचा असणारा जो काही फायदा आहे की आपल्या असणाऱ्या खेळाडू विद्यार्थी यांनी जर योगाचा समावेश केला तर शरीराची असणारी लवचिकता ही अधिक प्रमाणात वाढते. स्नायू आणि सांधे अधिक लवचिक होतात. दुखापतींचा असणारा धोका कमी होतो. खेळातील हालचाली अधिक सहज आणि प्रभावी होतात. आणि प्रामुख्याने खेळामध्ये महत्वाचं काय आहे तर एकाग्रता. आणि एकाग्रता जर नक्कीच वाढली तर मन स्थिर राहतं आणि निर्णय क्षमता जी की खेळाडूसाठी अतिशय महत्वाची असते ती निर्णय क्षमता देखील त्याची सुधारते. आणि त्याच्या असलेला जो काही स्पर्धेमधला तणाव आहे तो तणाव देखील कमी होतो. श्वसन क्षमता सुधारते. प्राणायामामुळे फुप्फुसांची असणारी कार्यक्षमता ही अधिक प्रमाणात होते आणि शरीराला अधिक ऑक्सिजन हा खेळाडूंना मिळतो. म्हणून संतुलन, समन्वय या पद्धतीनं की ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी करण्याकरता खेळाडूंसाठी योग हा अतिशय महत्वाचा भाग आहे. तसेच एखाद्या खेळाडूंमध्ये आपण नेहमी पाहतो की त्यांना विविध प्रकारच्या इंजुरीज किंवा दुखापती या होत असतात. आणि दुखापती झाल्याच्या नंतर असं घडतं की त्यांना त्या दुखापतीमधून त्यांच्या असणाऱ्या स्नायूंचा जी पुनर्प्राप्ती व्हायला पाहिजे ती त्यांना अधिक प्रमाणात खेळाडूंना योगाच्या असणाऱ्या माध्यमामधून मिळते. त्याच्यामुळे आत्मविश्वास, मानसिक ताकद, स्पर्धेची भीती, दडपण या सर्व गोष्टी कमी होऊन एक सकारात्मक विचारसरणी ही विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होते. ज्यामुळे जिंकणे आणि हरणे यामध्ये असणारा जो समतोल आहे तो स्वीकारण्याची क्षमता मुलांमध्ये अधिक वाढते.
1: थोडक्यात काय की मानसिक

0: आरोग्य म्हणजे पण राखता येतं. एखाद्या वेळी जर एखाद्या खेळामध्ये अपयश आलं तर ते सुद्धा पचवण्याची ताकद हा योग आणि प्राणायाम तुम्हाला देत असतं. योग हा आपल्या देशाने म्हणजेच भारताने जगाला दिलेली एक महत्त्वाची देणगी आहे आणि म्हणूनच आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जूनला साजरा करत असतो. तर हा याच दिवशी का साजरा केला जातो?
1: संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा एक दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला आहे. जगभरातील लोकांना योगाचे असणारे महत्व हे अतिशय समजावे, निरोगी जीवनशैली स्वीकारावी आणि मानसिक शारीरिक आरोग्य सुधारावे हा त्यापागचा प्रामुख्याने उद्देश आहे. आणि 21 जून 2026 या दिवशी जो की आपलं घोषवाक्य आहे ते योगा फॉर द हेल्दी एजिंग या थीमचा अंतर्गत आपण हे घेत आहोत.
0: हा, या थीमचा अर्थ काय आहे सर?
1: योगा फॉर द हेल्दी एजिंग म्हणजे काय की योगाच्या माध्यमामधून संपूर्ण आयुष्यभर निरोगी राहणे. योग हा केवळ वृद्धांसाठी नाही तर तो बालपणापासून आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे. आणि योगाची सवय लावल्यास शरीर मजबूत राहतं, मन प्रसन्न राहतं, आजारांचं प्रमाण वृद्धांमध्ये देखील कमी होतं.
0: जाता जाता आपल्या विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: विशेष असा संदेश म्हणजे की मुलांना योग शिकवण्यापेक्षा त्यांच्यासोबत आपण सर्वांनी योग करावा आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याने दिवसातील काही मिनिटे योगासाठी दिल्यास निरोगी, आनंदी आणि तणावरहित असं आपलं कुटुंब हे नक्कीच घडू शकतं.
0: आज तुम्ही इथे आलात आणि शालेय विद्यार्थ्यांसाठीचा योग याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती आमच्या बालमित्र मैत्रिणींना तुम्ही आज दिलेली आहे आणि आपलं हे बोलणं ऐकून निश्चितच त्यांना योग करण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी आशा मी व्यक्त करते. तुम्ही आज इथे आलात त्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: मग काय मित्रांनो, आता रोज करणार ना योगासनं आणि प्राणायाम? मित्रांनो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शालेय जीवनातील योग याविषयी योगतज्ञ डॉक्टर आदित्य जोशी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

सुषमा श्रेष्ठ हिने गायलेलं शांता शेळके यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं सी रामचंद्र यांनी. मित्रांनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मित्रांनो, आज इथेच थांबते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमासह. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता है. मैं इस अवसर पर पूरे विश्व को संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री SJयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं

0: आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
1: जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं, त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. तर पेरण्या लांबल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या 47 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर 1 जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं ती जागा रिक्त राहिली आहे, त्यामुळे काल 37 जागांसाठी मतदान झालं. 49,869 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते 5 या वेळात इंग्रजी आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA नं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना

0: योजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2 लाख कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता एनटीएनं बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या 19 केंद्रांवर आज नीट यूजी फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली. 11,162 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर 1,133 विद्यार्थी गैरहजर होते. गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथकही तैनात करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यात 26 केंद्रांवर नीट यूजी फेरपरीक्षा झाली. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एफआयएच महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. सामन्यात नवनीत कौरनं पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सुनेलिता टोप्पोनं दुसरा गोल केला. त्यानंतर भारतानं शानदार बचावात्मक खेळाचं प्रदर्शन करत आपली आघाडी कायम राखत हा विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लालरे मियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एश्ले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनीही या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघांचं अभिनंदन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि एफआयएच महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगभरात सर्वत्र. श्रोतेहो, सायंकाळचे 7:11 झाली आहेत. जाणून घेऊयात आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
2: सागवानाच्या, आंब्या फणसांच्या पानावर वाजणाऱ्या पावसाच्या थेंबात एक प्रकारची लय असते. खूप पाणी साचल्यावर लाल लाल गढूळ पाण्याने भरून वाहणारे ओढे म्हणजे परहे, हे सुद्धा एका ठराविक सुरात गरजत रोरावत वाहतात. उन्हाळ्यात या ओढ्यांमधूनच वाडीवाडीत जाणारे रस्ते असतात. या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात. त्यावर घातलेले साकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते.
3: यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात सोमवारी 22 जूनला सायंकाळी 6:30 अवश्य ऐका चारुता प्रभुदेसाई यांचा ललितबंध आणि कविता वाचन. साहित्य सौरभ कार्यक्रमात सायंकाळी 6:30 सोमवारी 22 जूनला.
4: हे जीवन सुंदर आहे.
5: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
6: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
7: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
5: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे, जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12:00 पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: वटपौर्णिमा म्हटलं की आठवते ती सत्यवान सावित्रीची गोष्ट. वडाच्या ऑक्सिजन उत्सर्जनामुळं या झाडाचं निसर्गातलं महत्व आणि त्यासंबंधी जोडली गेलेली व्रतवैकल्ये. मैत्रिणींनो, आजच्या काळात वडाला प्रदक्षिणा घालणं किंवा उपास धरणं कदाचित थोडं मागं पडेलही, पण आपल्या नवऱ्याची आणि दीर्घ संसार सहजीवनाची प्रार्थना मात्र प्रत्येक स्त्री नक्कीच करेल. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे जोडी तुझी माझी. आपल्या सहजीवनाच्या आठवणी, किस्से, बिकट प्रसंग, कसोटी पाहणारे क्षण, तर काही मनमुराद हास्याचे क्षण, हे सारं आम्हाला ऐकायला आवडेल. सखी संदेश या कार्यक्रमात फोन करा मंगळवारी अर्थात 23 जूनला सकाळी 11 वाजता. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जोडी तुझी माझी, जरूर फोन करा मंगळवारी 23 जूनला सकाळी 11 वाजता.
1: नाते जुळले मनाशी मनाते.
2: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे जगभरात सर्वत्र. श्रोतेहो, सायंकाळचे 7:15 प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 31 ज्येष्ठ, शके 1948, 21 जून 2026. सुरुवातीला ऐकूयात हवामान अंदाज. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा येत्या मंगळवारच्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज असा आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता, कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता. हा होता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. श्रोते हो, आता या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात वारकरी सांप्रदायिक कीर्तन, बाजीराव दीक्षित आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

आज सप्त्याचा हा शेवटचा काळ्याचा प्रसाद, काला करती संत जन सभी त्यांच्या नारायण. संत निळोबा राय, जगद्गुरु संत तुकोबा रायांचे सत्शिष्य, काल्याच्या प्रसंगाला अभंग निळोबायचा आहे. द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग, प्रत्येक युगामध्ये काला झाला. देवानी काला केला कृष्ण भगवंताने, गवळ्याच्या पोराने. उंची पोरं सुदाम्या वाकड्या त्यांना सोंगड्या घेऊन काला केला. कसा केला? एकमेकाच्या तोंडात काल्याचा प्रसाद घातला भगवंताने.

देवाने काला केला, एकमेकाच्या तोंडामध्ये गालेचा प्रसाद घातला, पण तो लाभ आपल्या सामान्य जीवाला मिळाला नाही. म्हणून कळवळाला कोणाला, कळवळा कोणाला येतो? मुलाचा आईला येतो. आणि भक्ताचा कळवळा संतांना येतो, संतांना कळवळा येतो.

0: आणि भक्ताचा कळवळा देवाला येतो आणि साधकाचा कळवळा सद्गुरूला येतो, संत महात्म्यांना कळवळा येतो. सर्वसामान्य जीवाचा उद्धार कसा होईल, हा भगवंताचा प्रसाद कसा मिळेल म्हणून साधू संतांनी काला केला. पुढे केला गोपाळपुऱ्यामध्ये केला, कुणी केला संत नामदेव रायाचा कीर्तनाने झाला सोडा.
1: नामदेव कीर्तन

0: नामदेवाच्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वर माऊली गातात आणि त्या गाण्यामध्ये दंग होता होता भक्त ईश्वर पंढरीनाथ महाराज देव नाचायला लागले. पितांबर गळला त्यांना कबीर नाही, कबीर संतांनी सांगितलं महाराज जाग व्हा, त्यांना जाग नाही केलं, संतांनी आपल्याला जाग केली आणि जाग करून नामदेवरायाने काला गोपाळपुऱ्यात केला. सर्वसामान्य माणसाला प्रत्येक गावाच्या लोकांना काला मिळाला नाही म्हणून ही प्रथा पडली प्रत्येक गावामध्ये सप्ताह करण्याची आणि सप्त्याच्या शेवट दिवशी काल्याचा प्रसाद होतो. म्हणून काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण, काला करताने खुद्द पांडुरंग परमात्म्याने प्रत्येकाच्या हातामध्ये काला दिला. म्हणून काय सांगितले, काला करती संत जन
1: भानुदास

प्रत्यक्षात पंढरीनाथ प्रसाद देतोय काय म्हणून काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण. दुसऱ्या कडव्यामध्ये काय सांगतात, वाटी आपल्या निज असते भाग्याचा तो पावे तिथे. नामदेवला सांगतात काला करारे पोरांनो, पण प्रसाद कोणाला देऊ नका का. इथं यमुना काठावर भूतायत भूत देवाला सुद्धा काल्याचा प्रसाद घ्यायला त्यांना परवानगी नाही, पात्रता नाही देवाला सुद्धा काल्याचा प्रसाद. कारण का स्वर्गामध्ये काय आहे, उपभोग आहे, भोग उमे, पण तिथं नाम नाही, भजन नाही, संतांचा महिमा नाही तिथं. म्हणून देवाला काल्याचा प्रसाद मिळणं कठीण आहे.

देवाला सुद्धा हवेसा वाटतोय. कोणचा? मृत्यूलोक. मृत्यूलोकामध्ये रामदेवाने सांगितला हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा नामा म्हणे देवा, चला आता ह्या ठाया. आनंदीला देव विश्रांती करण्याकरता आले म्हणून स्वर्गामध्ये हे सुख नाही, मृत्यूलोकामध्येच आहे म्हणून सांगितलं. इहलोकीचा हा देह देव इच्छिताची पाहे, धन्या मी जन्मालो दास विठोबाची झालो. आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे म्हणून काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण, वाटी आपल्या निजास्ते भाग्याचा तो पावे तिथे. ज्याचं भाग्य असेल त्यालाच काल्याचा प्रसाद मिळेल, इतरांना मिळणार नाही. कोण

आपल्या निजास्ते वाटी आपल्या निजास्ते भाग्याचा तो ते पावे ते. पण काय सांगले, लाही शीत लागे हाती दोष देखून पळती. लाईचा भयाचा आणि मुरमुऱ्याचा मन लोणी लोण्यासारखं मन आहे. चित्त आणि नाम हे तिन्ही एकत्र झाल्याशिवाय नाम साधकाला नामाचं महत्त्व कळत नाही. म्हणून माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही होतारी दातारा चतुरात शिरोमणी गुण लावण्याची गाणी. म्हणून काला करती संतजन सवे त्यांच्या नारायण लाही शीत लागे हाती दोष देखुनी पळती. काल्याचा प्रसाद देवांना सुद्धा मिळाला नाही, देव माशाच्या रूपाने आले, पण नामदेवाने काय सांगितलं, लाहीचा काल्याचा प्रसाद आहे ना तो आपल्या टिरेला फुसा. आपल्या इंद्राच्या अंगावर सगळ्याकडे देव आहे पण पाठीमागं देव नाही. म्हणून पाठीमागं हात थोडा आणि गंगेमध्ये हात धुवायला जाऊ नका, मासे खात्याल लाईचा प्रसाद. म्हणून तुम्ही जाऊ नका, त्या ढोहावर जाऊ नका, काला करा, तुम्ही तुमचा फायदा घ्या. म्हणून तुम्ही सांगितले लाही शीत लागे हाती दोष देखून पळती. चौथ्या चरणामध्ये

निळा म्हणे क्षुराचा बंध लागता पावे ब्रह्मानंद. क्षीर म्हणजे सागर, अथांग सागर आहे तसा परमार्थ सुद्धा अथांग आहे. त्याचा अंत लागत नाही परमार्थाचा, पण परमार्थामध्ये अनेक साधन आहेत. पण संतांनी सांगितलं एकच साधन करा. तुका म्हणे नामा पाची चारी मुक्ती ऐसे बहुधा ग्रंथी बोध येले. म्हणून नाम हे अति अति साधन आहे, आणि अति साधन असल्यामुळं क्षीराचा बुंद. सद्गुरूंनी आपल्याला नाम दिले, नामाची रवी दिली, म्हणतो निनवनिता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. वायाला जाऊ नको, नामस्मरण कर. आमच्या आबा काय म्हणायची, काय करतो, नाम घेतो का? नामस्मरण साधलं पाहिजे, आणि नाम घेता नाही वैकुंठाला नाम नेत. आणि ह्या साडेतीन हाताच्या ध्याला उद्धार करायला नामच साधन. नामापरते सत्तत्व नाही रे अन्य का, वाया निकपंता जा शिरधनी. कुठे कोणत्या मार्गाला जाऊ नको, फक्त बुंद हाताला धर, नामाचा बुंद. नामस्मरण हातामध्ये घे,

नामाला महत्व आहे, म्हणून एकच धाडायचं. निळा म्हणे क्षीराचा बुंद, लागता पावे ब्रह्मानंद. सद्गुरूच्या कुशीला जाऊन संतांच्या संघाने आपल्याला परमार्थ साधता आला पाहिजे, आणि 84 लक्ष योनीचा फेरा सुकवलेला पाहिजे.

कृष्ण भगवान परमात्मा देवकीच्या खुशी आले, पण जन्माला यायच्या अगोदर पासून त्यांना दुःख आहे, कारागृहामध्ये त्यांचा जन्म झाला. आपल्याला थोडा काटा मारतो, आपण आगाही म्हणतो, आपण इतक्या 50 वर्ष वाऱ्या केल्या, देव आपल्याला त्रास का झाला देतो, पण हे त्रास हा भोग साधू संतांना चुकलेला नाही, प्रत्येकाला भोगावंच लागलं. एवढा प्रभू रामचंद्र अवतारी पुरुष तरी 14 वर्ष वनवास भोगावंच लागला, कारण नसताना सीतामायाला पण भोगावं लागला. म्हणून हा भोग कुणाला सुटत नाही, म्हणून सांगितलंय कारागृहामध्ये सकळ दंड्याने बांधले आणि कृष्णलीला लय आघात आहे. आणि कंस मामा विचार करतोय ह्या कृष्णाला मारल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही होणार, पण एकाने सांगितलं मामाला अरे मारू नको पाप होईल, आठवा येतो मुली मारू नको. सातवी मुलगी जन्माला आली, कंसाने पायाला धरलं, घरघर घरघर फिरवलं, ती वाचा करून बोलून गेली अरे मामा कंसा तुला मारणारा आलाय म्हणले,

वसुदेवाने वसुदेवाने कृष्ण परमात्म्याला घेतला, टोपलीमध्ये निघाले, मथुरेला चालले, यमुना नदी कुंभ भरलेली आणि कृष्ण परमात्म्याने काय आघात करणा केली, वसुदेवाच्या पाणी तोंडात जायला लागले. कृष्णाने आपला डाव्या पाय करंगळीन

कृष्णाची करंगळी पायाची करंगळी लागल्याबरोबर माता शांत झाली. गुरुदेव कुठे गेले? गोकुळामध्ये. गोकुळाच्या सुखा अंत नाही पार लोका. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर गुडी तुरिया गुडिया कोरणे करती घाता गाती गाणे. इतका आनंद कलोळ झाला आणि आनंदानंद गोकुळामध्ये झाला. लहानाचा मोठा झाला. मोठ्या झाल्यानंतर राधेने विचारलं, रोज माझ्याबरोबर खेळायशील येईल म्हणले. एक दिवशी राधेचा नवरा बाहेर गेला बाजारला आणि कृष्णाने सांगितले, अरे तू लय गुजरवान जरा मोठा हो मोठा हो. अहो म्हणले, होतो मोठा. झाला मोठा कृष्ण भगवान. रासखेळा खेळायला लागले. तेवढ्यात त्या राधेचा नवरा आला. दारा टक टक टक आवाज गेला. राधा घाबरली, अरे बाबा कृष्णा माझा मालक आलाय लवकर दार उघड बारीक हो. अरे म्हणले, इडे बारक्याचा मोठा होता येतो मोठ्याचा.

कृष्ण तिच्या सांगण्यावरून जशा तसा झाला. तिचा मालक आला म्हणले कृष्णा काय करतो रे, अरे म्हणले आम्ही खेळतो म्हणले. मग कृष्ण गेला, गेल्यानंतर यशोदेला रडता राहिला. रडू नको गोपाला, रडू नको गोपाला, तुला काय आला दे.

रघुराय पण कृष्ण काय म्हणतो, मी कसा राजी रडतोय माहितीये का, मला ते ते ते दे गोळा दे नाही, गोण्याचा गोळा दे नाही, जो माझा जो आनंद आहे तो दे। हा

असा गोकुळामध्ये एवढा सुखात आनंदाचा लोट लुटला कृष्णाला, जिकडं तिकडं आनंदी आनंद वाटला. आणि मग एक दिवस त्याची यशोदेकडे तक्रार जायला लागली. तक्रार जाता जाता कृष्णाचा सगळा बोभाड झाला, लोकांच्या तक्रारी यायला लागल्या. यशोदा म्हणले, आता बास कर, तू काय कर, आता तू आता

एक वाईट गुण आहे, वासना वाईट आहे. आणि महाराजांनी आम्हाला ती वासना फसावती. किती पंडित असला, किती ज्ञानी असला, किती विद्वान असला, पण महाराजांनी आम्हाला अंतकाळी देवाचं नाव आलं तर त्याची मुक्ती होते, त्याला मिळते. पण वासना ही वाईट आहे, वासना कशातही गुंतून जाते. वासना

आणि मग हवामा करताना काय झालं, कोणी खो खो खेळतंय, कोणी विटी दांडी खेळतंय, कोणी लेगोऱ्या करतंय, कोण चेंडू करतंय, असं करता करता दिवस मावळायला वेळ आला. आणि काय करता, लागले लोक तळमळायला, म्हणजे चला आपल्या गावाला. हा पण कुठे चला, चला गोकुळामध्ये, इतर कर्मांना आता आपल्याला. मग सगळ्यांनी शिदोऱ्या काढल्या, म्हणजे कृष्णा तुझी काय तरी शिदोरी काढ. म्हणजे तुम्ही वाकडे आमच्या कसले तसले आहे, तुझी चांगले आहे रे, लोणी आहे, लोणचं आहे, हा थालपीठ आहे, शिदोरी काढ, मग आमच्या काहीतरी जमा करू आणि आपण सगळेजण मिळून खाऊ.

सगळ्यांनी शिदोऱ्या सोडल्या, सगळेजण एकत्र बसले जेवायला, आनंद काय लुटला आहे हाच काला म्हणायचा. आणि काला तीन गुणिष्ठ असतो, देव, भक्त आणि नाम. त्रिवेणी संगम झाल्याशिवाय तो काला होऊ शकत नाही. म्हणून मनुष्य मृत्यूलोकावर आला तो भाग्याचा आहे. हा भरतखंडी नरदेहाची प्राप्ती ही तो भाग्याची संपत्ती. भाग्याने आपल्याला मनुष्य देव कलियुगामध्ये मिळाला. कशा करता आला आहे? संसारात धंदा करायला नाही आला. फक्त ना फक्त फक्त परमार्थ करावा लागतो. पण आपल्याला 24 तास प्रपंच करतो आपण. भगवंतानी काय सांगितलं, संतांनी काय सांगितलं, एक क्षण.

श्रोतेहो, आपण ऐकलत वारकरी सांप्रदायिक कीर्तन बाजीराव दीक्षित आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. आता जाणून घेऊयात बाजारभाव. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे दैनंदिन घाऊक बाजारभाव अनुक्रमे किमान, कमाल आणि सरासरी भाव क्विंटलसाठी असून रुपयांमध्ये असे आहेत. बाजरी हिरवी आवक 1 क्विंटल, दर कमीत कमी 2300, जास्तीत जास्त 2300, सरासरी 2300. गहू 2189, आवक 24 क्विंटल, कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 2500, सरासरी 2300. मका लाल, आवक 8 क्विंटल, कमीत कमी 1700, जास्तीत जास्त 1900, सरासरी 1800. हरभरा लाल, आवक 1 क्विंटल, दर कमीत कमी 5500, जास्तीत जास्त 5500, सरासरी 5500. जुन्नर कांदा, आवक 5028 क्विंटल, दर कमीत कमी 400, जास्तीत जास्त 2000, सरासरी 1500. डाळिंब आरक्ता, आवक 1092 क्विंटल, कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 15000, सरासरी 8000. हा होता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त बाजारभाव. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. नमस्कार.

श्रोतेहो, आपण ऐकलात शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत. यात वारकरी सांप्रदायिक कीर्तन आपण ऐकलत, स्वर होता बाजीराव दीक्षित आणि सहकाऱ्यांचा. श्रोतेहो, एक निवेदन. पुणे जिल्ह्यातील धरणां

0: मधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आता प्राधान्याचे आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आता जाणून घेऊयात आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: उज्ज्वल असा भविष्यकाळ घडवण्यासाठी वर्तमानात जसे कष्ट केले पाहिजेत, तसंच काय घडलंय, आपली परंपरा काय, आपण कोठून आलो हेही अभ्यासणं फार महत्वाचं.
2: राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास.
1: इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्याविषयी डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण जरूर ऐका 24 जूनच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
4: श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553705 आणि 2553706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.
5: Dear listeners of Akashvani Pune, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival, This is the saga of a dream.

0: भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2024 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधीला सरकारने बोलवलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 पेक्षा जास्त जण बाधित. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं नवी दिल्लीत योग दिन साजरा केला. यावेळी आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपाल

0: सवालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय आयआयटी बॉम्बे एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायण लाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
1: वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट यूजी फेरपरीक्षा 2024 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते 5:15 या वेळात इंग्रजीत आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनासोबत समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स सीसीटीव्ही कॅमेरे बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता एनटीएनं बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरल्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज धाराशिव इथल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला. तामिळनाडूमध्ये पेरियापालम इथल्या समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या एका कंपनीत अमोनिया वाळूची गळती झाल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 70 पेक्षा जास्त जण बाधित झाले आहेत. एनडीआरएफ आणि रासायनिक जैविक आणि आण्विक आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या विशेष पथकांनी त्वरित बचाव आणि मदत कार्य सुरू केलं असून वायुगळती थांबवली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून बाधितांना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी दुर्घटनेतल्या

0: मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून एका 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीनं 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत. एफआयएच महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लाल रेमियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एशले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनी या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय हॉकी खेळणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 पेक्षा जास्त जण बाधित. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून जगभरात सर्वत्र. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत लोकप्रिय कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: श्रोतेहो एक कलाकार या कार्यक्रमात मी दिव्या जगदाळे आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण ज्या कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत ती व्यक्ती म्हणजे मराठी हिंदी दोन्ही सिनेसृष्टीला 4 चांद लावत अभिनय क्षेत्रच दिपवून टाकणारी आहे. चित्रपट असो वा मालिका, काही कलाकार आपल्या अभिनयानं पात्रांना इतकं जिवंत करतात की त्यांचं नाव घेतलं की त्या भूमिका डोळ्यांसमोर अक्षरशः उभ्या राहतात. चित्रपटसृष्टीत आई म्हटलं की सर्वप्रथम आठवणारा चेहरा म्हणजे रीमा लागू. मायेची ऊब, मैत्रेची सहजता आणि समजूतदारपणाचा मिलाफ असणारी ही अभिनेत्री प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करू नये. आज 21 जून, रीमा लागू यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्तानं आज उजाळा देऊयात रीमा लागू यांच्या अजरामर आठवणींना आणि आस्वाद घेऊयात त्यांच्या अप्रतिम अभिनयानं सजलेल्या गीतांचा. सुरुवात करूयात या गीतापासून.

श्रोतेहो, हम आपके हे कोण या चित्रपटातील कुमार सानू आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं रवींद्र रावल यांचं. 21 जून 1958 मुंबईत रीमा लागू यांचा जन्म झाला. नयन भडभडे असं त्यांचं मूळ नाव. अभिनयाचं बाळकडू आई मंदाकिनी भडभडे यांच्याकडून त्यांना अगदी घरातच मिळालं. त्यामुळं आईकडून मिळालेला अभिनयाचा हा वारसा जपत बालकलाकार म्हणूनच चित्रपटसृष्टीत त्यांनी पाऊल ठेवलं आणि आपल्या प्रतिभेची छाप उमटवली. हिरवा चुडा, हा माझा मार्ग एकला या चित्रपटात बेबी नयन म्हणून त्यांनी काम केलं. 3 भावंडांमधील शेंडेफळ असल्यानं त्यांचे लाडही बरेच झाले. लहानपणापासूनच चित्रपटात काम केलं होतं त्यामुळं सिनेसृष्टी, तिथली माणसं, लगबग हे सगळं अगदी परिचयाचं झालं. 5वी-6वीत असताना पुण्याच्या हुजूरपागा येथील कन्याशाळेत त्यांच्या आईनं त्यांना घातलं. सुरुवातीला इथं शिकण्याची फार इच्छा नसली तरी नंतर मात्र इथला नाट्य वाचनाचा वर्ग त्यांना आवडू लागला. इथेच त्यांच्यामधला कलाकार खऱ्या अर्थानं फुलून आला. आणि याच बीजाचं बघता बघता इतकं मोठं झाड झालं की ज्यानं सगळ्या सिनेसृष्टीला आईची माया अनुभवता आली.

कयामतसे कयामत तक यात जुही चावलाच्या आईची भूमिका त्यांनी साकारली आणि प्रेक्षकांनी ती अक्षरशः डोक्यावर घेतली. त्यानंतर सोबतच हम साथ साथ है, हम आपके हे कोण या चित्रपटांमध्येही त्यांनी साकारलेली आईची भूमिका प्रेक्षकांना भलतीच आवडली होती.

श्रोते हो, हम साथ साथ हैं या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलत. अलका याग्निक, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गीत होतं, आर किरण यांचं. श्रोते हो, एक कलाकार या कार्यक्रमात आपण जाणून घेत आहोत.

रीमा लागू यांच्याविषयी. लहानपणापासूनच घरातच अभिनय शिकता आला असला तरी आयुष्याचे चढउतार त्यांनाही चुकले नव्हते. त्यांनी 12वीत असतानाच शिकत शिकतच बँकेमध्ये नोकरी धरली. बँकेच्या नाटक स्पर्धांमध्ये भाग घेणं त्यांना कलाकार म्हणूनही ऊर्जा देत होतंच. त्याच दरम्यान त्यांची भेट विवेक लागू यांच्याशी झाली. बघता बघता प्रेम फुललं आणि अवघ्या 20व्या वर्षीच त्या विवाहबंधनात अडकल्या. नयन भडभडे याची रीमा लागू झाली आणि हेच नाव पुढे अभिनय क्षेत्रात गाजत राहिलं. याच काळात आक्रोश, कलियुग आणि सिंहासन हे तीन मोठे चित्रपट त्यांना मिळाले आणि अभिनयाची गाडी भरधाव वेगाने अगदी सुसाटत सुटली. एकीकडे करिअरची उडी आभाळाला जात होती तर दुसरीकडे वैवाहिक घडी मात्र निष्ठत चालली होती. अनेक मतभेदांमुळं विवेक लागू आणि रीमा लागू यांच्यात रीमा लागू हे समन्वयाने वेगळे झाले. वैयक्तिक आयुष्यातील ही लढाई मात्र त्यांनी कधीच पडद्यावर दिसू दिली नाही. त्यांच्यातला कलाकार नेहमीच एका स्वतंत्र पक्षासारखा अभिनय क्षेत्रात विहरत राहिला. ऐकूयात शुभमंगल सावधान या त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातलं हे पुढील गीत. गायलंय लता मंगेशकर यांनी तर बोल आहेत प्रवीण दवणे यांचे.

श्रोत्यांनो, वाईट दिवस फार काळ टिकत नाही तेच खरे. या संघर्ष दिवसांमध्येच कयामत से कयामत तक हिट झाला. मैंने प्यार कियासारखा मोठा चित्रपट त्यांना मिळाला. हम आपके है कौनमध्ये माधुरी दीक्षितच्या आईची त्यांनी साकारलेली भूमिका आजही चाहत्यांना खूप भावते. कल होना हो, कुछ कुछ होता है, हम साथ साथ है यासारख्या चित्रपटांमधून शाहरुख खान, सलमान खान, काजोल, जुही चावला यांची ग्लॅमरस आई म्हणून त्या सगळ्यांनाच आवडल्या. पण वास्तवमधील रघुभाईची कणखर आई ही भूमिकाही त्यांनी तितक्याच ताकदीने साकारली होती. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात हम आपके है कौन या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि रीमा लागू यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत.

हिमा लागू यांनी नाटकांमध्येही तितकंच दमदार काम केलं. मराठीत घर तिघांचं हवं, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, सविता दामोदर परांजपे, विठो रखमाय, सौजन्याची ऐशी तैशी, शांतेचं कार्ट चालू आहे, छापा काटा, अशी त्यांची बरीच नाटकं प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. दूरदर्शनवरील खानदान, श्रीमान श्रीमती, तूतू मैमे, दो और दो पाच या मालिकांमधून रीमा घराघरात आणि मनामनात पोहोचल्या. आपल्या अष्टपैलू अभिनयाने वेळोवेळी चाहत्यांना सुखद धक्के देणाऱ्या या अभिनेत्रीचं निधन 18 मे 2017 रोजी कोकिलाबेन रुग्णालयात झालं. हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारांआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेतील

मालवली. हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेतील चंदेरी दुनियेत आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी गुणी अभिनेत्री रीमा लागू यांच्या स्मृतींना अभिवादन करत हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. शेवटी ऐकूयात कुमार सानू अलका याग्निक यांच्या स्वरातील समीर यांचं हे गीत. चित्रपट आहे कुछ कुछ होता है आणि संगीत जतीन ललित यांचं.

0: at airnsdtalks@gmail.com or WhatsApp on 9289094044.
1: Spotlight.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एअर या ॲपवर. 9:30 वाजलेले आहेत. आता नाटकांच्या अखिल भारतीय कार्यक्रमामध्ये आज आधार हे नभोनाट्य
1: सादर करत आहोत. आधार, लेखक पद्मा फातर्पेकर, सादर करते गोविंद मुकाशी.

0: Nandini speaking. Yes. Dhas dear. Hello. मीच बोलते. फोनची वाटच पाहत होती तुझ्या. कुठून बोलतोयस? म्हणजे तू न्यूयॉर्क मधून बोलत नाहीयेस? अरे हा मग आहेस तरी कुठे? हा हा हा अरे अरे पण ऐक तरी माझ. काय म्हणतोयस? निर्णय माझा? अरे तो तर मी तुला कधीच सांगितलाय. हा हा हा तरी पण थोडा वेळ हवाय मला. अरे अरे पण हे सगळं मी नताशाला कसं सांगू? नो नेवर. अरे मला नताशाला थोडी मेंटली प्रिपेअर तरी करू दे. अरे ट्राय टू अंडरस्टँड मी दास. हो दास डिअर, मला कळते रे तुझी डिफिकल्टी. तरी पण हां हो नाही आहे ती नताशा, नाही आहे इथे. सकाळीच पिकनिकला गेली ती. काय काय? नो तू तिला फोन बिलकुल करू नकोस. नाही रे, गैरसमज वगैरे काही नाही. बरं बुवा, मी आजच रात्री बोलेन तिच्याशी. हो सांगेन सारं काही तिला. हो मला माहीत आहे का तुला घाई आहे ती. दास डिअर, अरे ऐक तरी. हे पहा, मी माझा निर्णय बदलणार नाहीये. तू कशाला चिंता करतोस? अरे पण नताशाची नीट समजूत नको का काढायला? मी त्याच्याशिवाय पुढे नाही जाऊ शकणार रे. प्लीज गिव्ह मी लिटल टाइम दास. ओके हो. तरी पण आय ॲश्युअर यू, तुझ्या प्लॅनमध्ये काही बदल होणार नाही. हो अगदी नक्की. ओके हां, मी नाही अपसेट झाले रे. यू डोंट वरी दास. नाही ओके. हो ओके. गुड नाईट.
1: ओ मॉम, आय हॅड अ वंडरफुल डे. इट वॉज फॅन्टॅस्टिक. काय मज्जा आली मॉम. आर यू नॉट वेल? बोलत का नाहीस? ए मॉम, विचार ना मला पिकनिक कशी झाली ती.
0: हो कशी झाली ना आता पिकनिक तुझी? डिड यू एन्जॉय? मजा आली ना?
1: येस, रिअली वंडरफुल. खूप एन्जॉय केलं मॉम. अगं तो टोनी ना, तो टोनी ना मॉम, ही इज रिअली वंडरफुल. इतका गमते आहे तो टोनी. ए फनी, चार्मिंग मॅन.
0: चार्मिंग मॅन? काय म्हणालीस? अगं तो तर तुझ्या एवढाच आहे. मॅन कसला? बरं, त्या टोनीचं काय सांगत होतीस?
1: ओ मॉम, अगं ना, काय एक एक जोक सांगत होता तो, आणि गाणी तर काय छान म्हणत होता. मॉम, आय एम अगेन जॉइनिंग देम नेक्स्ट सॅटरडे फॉर अ पिकनिक.
0: काय पुन्हा नेक्स्ट सॅटरडे?
1: मॉम, दे हॅव अ क्लब अँड टोनी इज द सिक्रेट.

0: Study of the club. You know, Mom? Kenamala? Oh, Mom. He asked me to join his club.
1: Ka? क्लबची मेंबर व्हायचंय? नो नो नताशा, तू त्या क्लबची मेंबर नाही व्हायचंस. अगं, तू या अमेरिकन मुलांमध्ये एवढं मिसळायचं नाहीस, कळलं?
0: मॉम, बट व्हाय? व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? मॉम, व्हॉट्स रॉंग विथ यू मॉम? तुला बरं नाही का वाटत?
1: नाही नता, तसं काही नाही. आय एम ऑल राईट. पण तू अशा क्लबची मेंबर नाही व्हायचंस, समजलं? नाही ना होणार बेटा अशा क्लबची मेंबर.
0: ओ मॉम, हाऊ डेअर आय डू इट? तुला विचारल्याशिवाय, तुझ्या परमिशन शिवाय मी कशी होईन मेंबर?
1: नता नता पोरी, मला भीती वाटते ग.
0: माझी भीती वाटते तुला? पण मॉम, ऑल माय फ्रेंड्स आर गोइंग फॉर अ पिकनिक नेक्स्ट सॅटरडे. आय डोंट थिंक त्यांच्या मॉमना अशीच भीती वाटते ना.
1: पण नता, तू नाही जायचंस.
0: मॉम,
1: मी तुला जाऊ देणार नाही.
0: मॉम, दास अंकल आले होते का ग?
1: नाही.
0: पण मॉम, आज तुझी अपॉइंटमेंट होती ना अंकल बरोबर? देन व्हॉट्स रॉंग? एनी मेसेज?
1: फोन होता त्यांचा. पण नता, तू त्या क्लबच्या मुलांबरोबर नाही ना जाणार? नाही ना जाणार माझ्या सोनूल्या.
0: मॉम, दास अंकल काय म्हणाले ग फोनवर? नाही सांगायचं. ओके मॉम. ए मॉम, तुझ्या इंडियातल्या स्टोरीज सांग ना.
1: नता, माय लिटिल बेबी, अगं भीती वाटते ग मला.
0: मॉम, तुला झालंय तरी काय? कसली भीती? कुणाची भीती? खात्या इंडियातल्या घोषची तर नाही ना?
1: नाही ग,
0: मग
1: भूताची नाही. मला तुझी भीती वाटते ग पोरी. मला
0: माझी? ओ मॉम, माझी भीती? हाऊ फनी मॉम. का ग? मी आता काही लहान आहे.
1: अगं म्हणूनच काळजी वाटते ग मला नता.
0: ओ मॉम, उगाच काळजी करतेस तू.
1: नता.
0: काय मॉम?
1: नता, तू इंडियात जाशील आजीकडे?
0: हाऊ नाईस. माझ्या ग्रँडमा कडे जायचं. मॉम, आपण दोघी जाऊया इंडियात ग्रँडमा कडे. खूप खूप मजा येईल.
1: जाशील नाता? खरंच जाशील इंडियात? अगदी अगदी कायमच राहशील आजीकडे?
0: व्हॉट, कायम? डिड यू रिअली से इट मॉम? ग्रँडमा कडे जायचं आणि कायम?
1: तसं नाही ग नता, तसं नाही.
0: मॉम, व्हॉट्स द प्रॉब्लेम? मॉम, तुला म्हणायचंय तरी काय? यू नेव्हर आस्क मी एनी क्वेश्चन लाईक दिस बिफोर. का जा म्हणतेस मला इंडियात? माझी टोनी बरोबरची फ्रेंडशिप आवडत नाही का तुला? व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? सुजा, जेनी, सोफिया या सगळ्यांचे बॉयफ्रेंड्स आहेतच ना मॉम.
1: नता नता, कसं सांगू तुला? ह्या वयात देखील मी निर्णय घ्यायला कचरते ते तू असे पटकन घेतेस नता. ऐक नता, नता मला एकटीला आता हे सारं असह्य झालंय.
0: ओ आय एम सॉरी मॉम, आय डू अंडरस्टँड इट. मॉम, दास अंकल काही बोलले का ग?
1: नाही.
0: मग माझ्याबद्दल काही बोलले का? सांग ना मॉम, सांग ना.
1: नता, दास अंकल प्रपोज मी.
0: व्हॉट?
1: त्यानं मला लग्नासाठी विचारलंय.
0: कॉंग्रेट्स मॉम, कॉंग्रेट्स. तू होय म्हणाली होतीस ना त्यानं? ओ मॉम, मॉम आय विल गिव्ह अ रिंग टू दास अंकल. आय हॅव टू कॉन्ग्रॅच्युलेट हिम. हो हो, मला त्याला फोन करायलाच हवा.
1: नको नता, थांब, मला पुरतं सांगू तरी दे. दास अंकल आपली मुलं इंडियात पाठवतोय कायमचीच.
0: ओ आय सी. मॉम, मी जाईन इंडियात. मी आजीकडे जाईन.
1: नता,

0: तुला खूप खूप पैसे पाठवीन. अगं तुला तुला इंडियन डान्स आवडतो ना, तू तिथं डान्स शिक. तुला इंडियन डिशेस आवडतात ना, त्या त्या तुला तुझी ग्रँडमा.
1: मॉम, ग्रँडमाला फोन करतेस ना. गिव्ह अ रिंग टू ग्रँडमा इन इंडिया.

काय एवढा मोठा झाला? हां हां हां हां अगं मी ना हां मी फोन अशासाठी करते की अगं नताशा इंडियात येते तुझ्याकडे. हो हो हो कधी म्हणजे? अगं कदाचित उद्याच रात्रीच्या फ्लाईटने येते. अगं आई ती निघताच मी तुला फोन करेन. फ्लाईट नंबर आणि टाईमही कळवीन. नाही नाही मुळीच काळजी करू नकोस. हां काय म्हणालीस? हे ना म्हणजे अवी. हां हां हां अवी.

0: काय बाई अजूनही कशी आली नाही? ड्रायव्हरची चुकामुक्त झाली नसेल ना? तरी बरं तिचा फोटो देऊन पाठवलाय म्हणून. तीही नवीन आणि खूप वर्षांनी येते.
1: मी आले ग्रँडमा, मी आले ग्रँडमा. हे ग्रँडमा तू कशी आहेस?
0: अय्या आलीस सुद्धा माझी बछडी. हा आज जाऊ नकोस, इथं दारातच थांब. अगो हजारो कोसावरून आलीस प्रवास करून, पायावर पाणी तरी हलू दे मला.
1: हे आजी माझ्या मॉमला पण तू असंच करायचीस का ग? सांग ना मॉमला असंच करायचीस, सांग ना आजी.
0: अगो हो हो अगदी मी असंच करायची, अगदी तुझ्यासारखीच होती ती.
1: ए आजी अगं मामा मामी कुठे दिसत नाहीत ती?
0: मामा मामी ना गेलं दक्षिण भारताच्या टूरवर. अगं सुट्टी आहे ना आता, तिथूनच तुझ्या मामीच्या भावाचं लग्न आहे, जातील तिथे.
1: लग्नाला म्हणजे मॅरेजला?
0: हा अगं तुला भूक लागली असेल ना, पण कपडे बदल चल, गरम गरम वरण भात नि पोळ्या देते, जेव बघू आधी.
1: लग्न मॅरेज दास अंकल प्रपोज माय मॉम, दे आर मॅरिंग. पण मला नाही जाता येणार त्यांच्या लग्नाला.
0: हे काय नताशा अजून इथेच तू? चल पाहू जेवायला.
1: मला वरण भात नकोय ग्रँडमा, ब्रेड ने एक देशील.
0: काय भात नाही खाणार? ब्रेडवरच भागवणार आहेस की काय?

0: या हवेला भात हवा सोने
1: जेवीन गमी सावकाश ठीक है भातच खाईन झालं
0: आजी ए आजी
1: सांग ना मला तुझ्या त्या स्टोरीज
0: सोन्या स्टोरीज ऐकायला लहान का आहेस केवढी मोठी झाली गो माझी छकुली हे बघ उद्या आत्याबाईच्या घरी एका लग्नाला जायचंय आपल्याला तेव्हा तू साडी नेसायचीस बर का नेशील ना
1: येस
0: छान तुझी आई ग होती तुझ्या एवढीच तेव्हा असंच शेजारी या देसाईंच्या घरी गेलो होतो एकदा लग्नाला तुझ्या आईनं कशी छान सुरेख साडी नेसली होती आणि काय मज्जा सांगू अगो त्यांच्याकडे आलेल्या दामल्यानी म्हणजे तुझ्या बाबानी ग चक्क मागणी घातली की ग तिला झालं झटपट लग्नही झालं आणि गेली दोघं अमेरिकेत आली 2 वर्षांनी सुट्टीवर आणि तीच ही छकुली बर का
1: थांबलीस का ग्रँडमा सांग ना माझ्या मॉमच्या गोष्टी
0: हा गोष्टी सांगू हा मग चल चल बघू चल कपडे बदल हातपाय धू देवाला नमस्कार कर आत्ता येईलच बघ तुझ्या आईचा किंवा बाबांचा फोन
1: काय बाबांचा डॅडचा
0: का ग
1: काही नाही काही नाही पण डॅडचा फोन येईलच कसा कारण डॅड आणि मॉम तर कधीच सेपरेट झालेत

0: स्मरामि
1: ग्रैंडमा ए आजी ए आजी आजी आजी आजी आजी बोलना रागावलीस मी काय करू ग्रैंडमा सांग ना मामा आपल्या कामात मामी फारशी माझ्याशी बोलतही नाही
0: खरंय ग तुझं जा बरं जाऊन ये हा माझ्या पोरी पण लवकर ये हा काळजी वाटते ग मला जा जा हं
1: जाऊ ग्रैंडमा खरंच जाऊ हाऊ नाईस ओके
0: पण हे बघ सातच्या आत घरात ये हा
1: बरं
0: खरंच काय करावं या पोरीनं तरी चार दिवसासाठी आली आहे तरी सहन होत नाही यांना सूनबाईला तर तिचं काही करावं लागत नाही एवढी गोड पोर तिच्याशी बोलावं तरी पण नाही वाकडंच बोलायचं ताकडंच पाहायचं आणि हा तरी काय तुझी भाचीच ना ती नेशील की नाही तिला कधी बाहेर पण तोही तसलाच काय करणार आपलेच दात आणि आपलेच ओठ

0: ते किती वेळ झाला, अजूनही आली कशी नाही?
1: ग्रँडमा, ग्रँडमा मी आले. ग्रँडमा मी आले.
0: आलीस का? कोणाबरोबर बोलवतेस ग? कोण होता तो?
1: असाच कुणीतरी लायब्ररीत भेटला, झाली ओळख, दिली त्यानं लिफ्ट एक पर्यंत.
0: अगो कोण, कुठला, आणि चक्क आलीस त्याच्या स्कूटरवर बसून?
1: ओ ग्रँडमा, उगाच काळजी करतेस. डोंट यू वरी ग्रँडमा, मी का तर लहान आहे.
0: अगो म्हणूनच चपाव लागतो पोरी. नताशा, तुला येऊन महिना झाला ना ग?
1: हो का ग?
0: अग तुझ्या आईचा फोन, पत्र, काहीच कसं नाही. तू इथं आल्यावर एकदा फोन आला होता तेवढाच.
1: आजी, हे आजी, मी किती आता डान्स शिकणार आहे.
0: डान्स? होळी ग बाई. अगं असं महिना दोन महिन्या

0: थोडा शिकता येतो का डान्स?
1: का मी थोडीच इथून जाणार आहे? अगं मी आता तुझ्या बरोबरच राहणार, अगदी काय आमची
0: काय नताशा? अगं तुझी आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील?
1: आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील? कुठले बाबा, कुणाचे बाबा? मॉम आणि डॅड, डॅड आणि मॉम, जस्ट अ ड्रीम. आय विल नेव्हर हॅव इट अगेन.
0: अगो स्वतःचीच अशी काय बडबडतीयस नताशा? सोन्या, आजच मी फोन लावते हा तुझ्या आईला. अगं तिची काही अडचण आहे का विचारूया तिला?
1: नको ग्रँडमा, नको. माझीच अडचण आहे तिला, तिला आणि तिच्या दास.
0: काय म्हणालीस? अगं तिला विचारून तुझ्या जाण्याचा दिवस नक्की नको का करायला?
1: ग्रँडमा, आर यू बोर्ड ऑफ मी? तुला माझा कंटाळा आलाय का ग?
0: कंटाळा नाही ग राजा. अगं झाडावरलं फूल झाडावरच असायला हवं. सोन्या, तुझ्या वयाची मी असताना दोन मुलं होती मला, पण तुझ्या आजोबांचा धीर होता मला, म्हणूनच तर त्या वयात देखील मी सारी जबाबदारी पेलू शकले. तुझ्या आई साता समुद्रापार कशी मस्त उभी आहे तुझ्या बाबांच्या बरोबर, झाडाला लपेटलेल्या वेलीगत. अगं ज्याचा त्याचा आधार, त्यांना सोडून कसं चालेल? नता, सोन्या, आपण बोलू बरं तुझ्या आईशी फोनवर. मी आता स्वयंपाकाचं बघते हा.
1: म्हणे म्हणे अमेरिकेत आईकडे जा. मॉम म्हणते इंडियात आजीकडे जा. ग्रँड मला त्यावेळी आजोबा होते, आता तिला तिचं हे घर आहे, मामा आहे. मॉम डॅडपासून सेपरेट झाली तरी तिला तिचे दास अंकल आहेत, आणि त्यासाठी माझी इंडियात रवानगी. ग्रँड मला माझी काळजी म्हणून माझी परत अमेरिकेत रवानगी. म्हणजे नताशा, नताशा तुला कोणी नाही का? कोणी नाही तुला? ते ब्लड रिलेशन सांगणारे हे लोक सुद्धा तुझे कोणी नाही, आणि ते मात्र ते या वयात देखील सपोर्टसाठी धडपडत आहेत, आणि मी मात्र मॉमसाठी इंडियात तर ग्रँडमासाठी परत अमेरिके. हो, वेअर शुड आय गो? सांग ना तशा, कुठं जाशील तू, कुठं जाशील? हो डॅड, ओ डॅड, ओ डॅड. नो नो नो नो, आय विल नेव्हर गो टू मॉम ग्रँडमा, आय विल नेव्हर गो टू मॉम, नेव्हर गो. आणि ग्रँडमा, ग्रँडमा तुलाही आता यापुढे माझा त्रास होणार नाही. आय विल डू इट अलोन, ऑल अलोन. आय विल स्टँड माय सेल्फ, आय विल स्टँड बाय माय सेल्फ, बाय माय सेल्फ. आजी, आजी, मी स्वतःच्या पायावर उभी राहीन आजी. मला आता तुमच्या कोणाच्याही आधाराची गरज पडणार नाही. तुमचा कोणाचाच आधार आता मला नकोय, कोणाचाही नकोय, कोणाचाही नको.

0: नभोनाट्य सादर झालं आधार. लेखक पद्मा फातर्पेकर. सादर करते होते गोविंद मुकाशी. यामधील भूमिका आणि कलाकार: आई नीता जोशी, आजी सुधा घाणेकर, नताशा उज्ज्वला कवठेकर. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोते हो आपण ऐकलात न्यूज ऑन एअर या ॲपवर.

विजांचा कडकडाट होण्याची व हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा झाला हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. मी दिव्या जगदाळे आता आपला निरोप घेते. शुभरात्री. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.